रामकृष्ण हरी एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या चांगल्या हजार गोष्टींकडे लक्ष द्या. नात्यामध्ये मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही. सन्मान प्रत्येक व्यक्तीला आवडतच असतो, पण तो प्रत्येकाला मिळतोच असं नाही. आपल्यातील क्षमता जगाला सिद्ध करून दाखवली तर मात्र जग नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. जिथे दोन घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत वाढत जाते. रामकृष्ण.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। आजच्या शुभदिन आयोरे मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज 24 ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्राच्या आणि भारताच्या क्रांतीच्या इतिहासात तसंच विज्ञानाच्या क्षेत्रात खास मानला जातो। महाराष्ट्र क्रांतीवीर स्मृती दिन। महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या आणि अखंड भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात प्राणांचं बलिदान देणाऱ्या शूरवीर हुतात्म्यांच्या बलिदानाचं स्मरण आजचा दिवस आपल्याला करून देतो। प्लुटो ग्रहाचं पुनर्वर्गीकरण। 24 ऑगस्ट 2006 रोजी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने प्लुटोच्या ग्रहाच्या यादीतून प्लुटोला ग्रहाच्या यादीतून वगळून बटुग्रह म्हणून वर्गीकृत केलं होतं। विज्ञानाच्या जगातील हा एक मोठा ऐतिहासिक बदल मानला जातो। आज महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारताच्या थोर क्रांतिकारकांची जयंती तसंच एका अभ्यासू नेत्याचा स्मृती दिन आहे। हुतात्मा शिवराम हरी राजगुरू। भगतसिंग आणि सुखदेव यांच्यासोबतच वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी देशासाठी फाशीचा फंदा चुंबन घेणारे थोर क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांची आज 118वी जयंती। 24 ऑगस्ट 1908 रोजी खेड जिल्हा पुणे इथं त्यांचा जन्म झाला होता। ते निशाणेबाजीत अत्यंत पटाईत होते आणि हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे प्रमुख स्तंभ होते। अरुण जेटली भारताचे माजी अर्थमंत्री, कायदेतज्ञ आणि प्रगल्भ वक्ते। अरुण जेटली यांचा आज स्मृती दिन। 2019 आजच्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता। आणि आजचा मनभावन सुविचार। ध्येय जितकं महान असतं तितकाच त्याचा त्याग आणि समर्पण मोठं असावं लागतं। स्वतःच्या स्वार्थापेक्षा जेव्हा देश आणि समाज मोठा वाटू लागतो तेव्हाच माणसाच्या हातून इतिहास घडतो। आणि आजची बोधकथा। खेडगावातला एक लहान मुलगा इंग्रजीच्या शिक्षकांवर चिडला कारण त्याला संस्कृत शिकायचं होतं। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी तो मुलगा कोणालाही न सांगता हातात फक्त एक आणा घेऊन पायी आणि ट्रॅक्टरने प्रवास करत थेट काशी म्हणजे वाराणसीला पोहोचला। तिथं त्याने अथांग कष्ट उपसले। दिवसा संस्कृतचे आणि वेदांचे अध्ययन करायचे आणि रात्री गंगेच्या घाटावर झोपायचे। तो केवळ ज्ञानीच बनला नाही तर तिथे व्यायामशाळेत जाऊन त्याने स्वतःला ताकदीने मजबूत बनवले। पुढे जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याचा लढा तीव्र झाला तेव्हा हाच तरुण चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांच्या संपर्कात आला। अचूक निशाणेबाजी आणि अफाट धैर्यामुळे त्याला क्रांतिकारकांमध्ये रघुनाथ या नावाने ओळखलं जाऊ लागलं। इंग्रज अधिकारी सँडर्सच्या वधावेळी राजगुरूंचाच पहिला गोळीचा निशाणा अचूक बसला होता। जेव्हा फाशीची वेळ आली तेव्हाही त्यांच्या चेहऱ्यावर थोडी सुद्धा भीती नव्हती। वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी हसत हसत मातृभूमीसाठी बलिदान दिलं। तेव्हा श्रोते हो, जर लहान वयातच तुमच्या मनात ध्येयाबद्दल स्पष्टता असेल आणि जिद्द असेल तर प्रतिकूल परिस्थितीतही तुमचं पाऊल रोखू शकत नाही। तेव्हा श्रोते हो, आज 24 ऑगस्टचा हा सोमवार आपल्याला सांगतोय आयुष्यात आव्हानांना घाबरू नका। हुतात्मा राजगुरूंनी वयाच्या 23व्या वर्षी देशासाठी जे केलं त्यातून आपण किमान एवढी प्रेरणा नक्कीच घेऊ शकतो की आपण आपल्या कामाशी आणि ध्येयाशी प्रामाणिक राहावं। तेव्हा आज एक संकल्प करूया, कामात कसलीही टाळाटाळ करू नका। तुमचं काम हेच कर्तव्य आहे। खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या राष्ट्रप्रेमात प्रामाणिक कर्मात असते। तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत।

0: सर्वानुभूती भगवत दर्शन।
1: मानव मात्राचा जीवितादर्श आहे, मानव मात्राचा जीवन उद्देश आहे सर्वानुभूती भगवत दर्शन। पण तुम्ही जर त्याला सर्व वस्तूंमध्ये पाहू शकणार नाही, तर निदान जी व्यक्ती तुम्हाला अत्यंत आवडते तिच्यात प्रथम त्याला बघा, त्यानंतर मग आणखी एका व्यक्तीत त्याला बघण्याचा प्रयत्न करा। अशा पद्धतीने पुढे चला। आत्म्यासमोर अनंत जीवन पडलेलं आहे, वाटेल तितका काळ लागू द्या, अपरंपार चिकाटी धरून प्रयत्न करा, तुमचं उद्दिष्ट सिद्ध होईलच। ईश उपनिषदात म्हटल्याप्रमाणे तो स्वरूपापासून कदापिही च्युत न होणारा एक आणि मनापेक्षाही अधिक वेगवान आहे। विषयांना प्रकाशित करणारी इंद्रिय त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्याला प्रकाशित करू शकत नाहीत, कारण तो त्यांच्या आधीच विद्यमान आहे, आधीचाच प्रकाशमान आहे। त्याच्या सत्तेनंच हिरण्यगर्भ सर्व जीवांना त्यांची त्यांची कर्मफळ देत असतो। तो गतिमान आहे, तो स्थिरही आहे, तो दूर आहे, तो जवळही आहे, तो सर्वांच्या आत आहे आणि तो सर्वांच्या बाहेरही आहे। तो सर्वात सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, सर्व काही त्यातच अधिष्ठित आहे। जो समस्त भूतांना आत्म्यामध्ये बघतो आणि आत्म्याला समस्त भूतांमध्ये बघतो, तो त्या सर्वात्म दर्शनाकारणे कुणाचीही घृणा करत नाही, कुणापासूनही स्वतःला वेगळं करू इच्छित नाही। त्याचं आत्मदर्शन कधीही खंड पावत नाही। जेव्हा समस्त जीवन आणि समस्त विश्व ह्या आत्म्यामध्येच दिसू लागतं, तेव्हाच जीवनाचं आणि विश्वाचं रहस्य कळलं असं म्हणता येईल। ज्याच्या दिव्य चक्षूंना सर्वच भूत आत्माच दिसतात, त्याला कसला मोह पडणं शक्य आहे? सर्व विश्वभर एकच एक आनंदमय आत्मा ज्याच्या प्रत्ययाला येतो, त्याला शोक कसला? हे सर्व जीवांचं, सर्व पदार्थांचं एकत्व हा वेदांताचा आणखी एक महत्वाचा विषय आहे। आपण पुढे बघूच की आपल्या समस्त दुःखांचं एकमेव कारण अज्ञानच होय असं वेदांत सप्रमाण सिद्ध करून दाखवतो। आणि अज्ञान म्हणजेच ही बहुत्वाची जाणीव, ही नानात्वाची जाणीव। माणसा माणसात भेद आहे, जाती जातीत भेद आहे, चंद्रात आणि पृथ्वीत भेद आहे, अणु अणुत भेद आहे, अशी जाणीव। ह्या असल्या जाणीवेतून, या भेदबोधातूनच सगळी दुःख जन्मतात। वेदांत म्हणतो की हा भेद वस्तुत अस्तित्वातच नाही, तो खरा नाही, तो केवळ आपल्याला भासतो इतकंच। तो वरवरचा आहे, वस्तूंच्या अंतस्थली, वस्तूंच्या गाभ्यात अभेदच विद्यमान आहे। हे वरवर भासणारं नानात्व भेदून तुम्ही जर आत शिराल, तर तुम्हाला आढळून येईल की माणसा माणसात, जाती जातीत, उच्च आणि नीच यांच्यात, गरीब आणि श्रीमंत यांच्यात, देवात आणि मानवात, मानवात आणि पशुत एकत्व विद्यमान आहे, सर्वात अभेद आहे। तुम्ही जर पुरेसे आत शिरू शकाल, तर सर्व काही त्या एकाचीच भिन्न भिन्न रूप असल्याचं तुम्हाला दिसून येईल। आणि जो हे एकत्व बघू शकतो, त्याला कशानंही भुरळ पडायची नाही। मोह मग त्याला कधीच झपाटू शकत नाही, आणि खरोखर त्याला मग काय बरं होऊ शकेल? त्यांनी सर्व वस्तूंचं खरं स्वरूप जाणलं असतं, सर्व वस्तूंचं रहस्य जाणलेलं असतं, त्याला मग आणखी दुःख कसलं? त्याला कशाविषयी वासना असणं शक्य आहे? वस्तुमात्रातील सत्याचा मागोवा घेत घेत तो भगवंतांपर्यंत पोचलेला असतो। आणि तो भगवंत कसा? तो ह्या सर्व वस्तूंचं केंद्र आहे, सर्व वस्तूंमागील एकत्व आहे, नित्य सत, नित्य चित आणि नित्य आनंद आहे। तिथे जन्म मृत्यू, आधी व्याधी, दुःख दैन्य, शोक अशांती या कशाचाच रिघाव नाही। तिथे आहे पूर्ण अद्वैत, पूर्ण आनंद। कारण त्यानं मग कोणासाठी शोक करावा? त्या सत्याचा, त्या अखंड सच्चिदानंदाचा लाभ झाल्यानंतर मग मृत्यू नाही, कष्ट नाहीत, कुणासाठी शोक करणं नाही, कुणाबद्दल दुःख होणं नाही। तो प्रभू सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, तो शुद्ध आहे, तो निराकार आहे, विदेही आहे, निष्कलंक आहे, तो पवित्र आहे, निष्पाप आहे, तोच ज्ञाता आहे, तो मनाचा नियंता आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, तो महान कवी आहे, तो स्वयंभू आहे, तोच सर्वांच्या मनःकामना पुरवणारा आहे। अज्ञानातून निर्माण झालेल्या या अविद्यामय जगाला परमार्थ सत्य समजून, ब्रह्मासारखं सत्य समजून जे त्याची आराधना करतात, तेच अंधारात चास पडतात आणि जे उभा जन्म या जगालाच खिळून बसतात, या जगापेक्षा उच्च किंवा श्रेष्ठ ज्यांना कधीच काही दिसत नाही ते तर आणखीच घन अंधकारात पिचतात. पण ज्याला या प्रकृतीचं रहस्य, तिचं खरं दैवी स्वरूप अवगत झालं आहे, या प्रकृतीच्या सहाय्यानं जो या प्रकृती पलीकडील त्या दैवी प्रकृतीचं चिंतन करतो तो मृत्यूच्याही पलीकडे जातो आणि त्या दैवी प्रकृतीच्या सहाय्यानं तो अमृत उपभोगतो. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहं अस्मि. हे सूर्यदेवा, तू आपल्या सोनेरी बिंबानं सत्य झाकून टाकलं आहेस, ते आवरण तू दूर कर की जेणेकरून सत्याकांक्षी अशा मला ते सत्य दिसू शकेल. तुझ्या मागे दडलेलं सत्य मी जाणलंय, तुझ्या किरणांचा खरा अर्थ, त्यांचं खरं स्वरूप मी जाणलंय, तुझा महिमा मी जाणलाय, तुझा मंगलमय परमरमणीय रूप मी पाहिलंय. तुझ्यामध्ये जो पुरुष आहे तोच माझ्यामध्ये आहे, मीच तो आहे.

0: एपिसोड क्रमांक
1: 54 करेंगे अपनों से बात तथागता जताएंगे, पर वह
0: कई दाखला जोड़ी जाड़ी मन सुख दिले कमी लेखा गुंता आज खरात कई जनसनी को रापत्या मन सुद्धि मारक शे
1: पहचानने की
0: गति साठी आणि प्रगती साठी असा भी पिटा धांडोरा
1: व्यर्थ की चिंताओं और
0: आते तुम्हीच विचार करा दोष मन सुद्धि ना शे का मन सुद्धि गलत पद्धत कन करणारच ना हे तपास नाही कोणी भी ज्ञान जाणताय तस दखाली घेते मन सुद्धि म्हणजे एक जीव म्हणून ज्ञान गुंतानी एक जीवता त्यामुळेच भेटस खरं ज्ञान आणि येतच मोरे विचार आणि दिखायला लागतस नवा रस्ता मन सुद्धि और ध्यान ना रस्ता एक साधन छे हाई संतोष लोके मन शुद्धि थई सुटीदास करम कुमार बरा वाईटना निवाळा करतायस म्हणले शांति ते भेटस पण परज्ञाशील करुणा यस्त ज्ञान वस खल्ली 18 घंटा लागे अभ्यास करत होतात बाबासाहेब टो को ते 24 घंटा मातील 21 घंटा त्या गुतेल राहत अभ्यास मा ज्ञान तप मा एक जीव न यालेच म्हणतोस मन शुद्धि मन निरखण त्यामुळेच त्यासनं मन जाय थिर आणि पुस्ता उन्हात त्यासले दुःखी कष्टीच ना असो त्यासनी दुःख निवारा गुंतानी केव पहिलं गई जाता पण तथा शील बाबासाहेबना जीव का प्राण त्यावेळेस त्यासना चरित्रकडे कोणी हिम्मत करीनी बोट दाखाडानी त्यासना नेमके स्नेही बाबासाहेबना त्या ध्यान तप मजार कोणतंच करम कुबाड नाही ना कोणी आणली श्रद्धा मन सुद्धिले पटतस काही लंबाड लुच्चा आणि डोळ्यालाही मांगतस बिन देखील देऊ दे अरे देव बापा मला अमुक दे अरे देव बापा

0: बापा माले तमुक दे, अरे देव बापा माले बंगला दे, अरे देव बापा माले गाड़ी दे, मना अमुक आजार बरा कर। हाई मतलबी नजर इज्ञान थाई दूर शे, या गुंता जी नजर लागस त्यान थाई दूर शे, असा या नमुना भट्टस मन सुद्धिना तपले, अन नांदी लागतस कर्म को भांडना, अन बुरी जातस अंधी श्रद्धामा, अन भटस धर्मा आंध्या। अब तुम्ही सांगा यसनी मन सुद्धी वहीन कशी, मन सुद्धीले नाया पाडणारस नी कवच वत नाही सुद्धी, त्या वतसच नाही ती निर्जीव, त्यासनामा रास निरखनी नजरनी कमतरता, काही दखान नाही काही तपासणं नाही, अविचार थाई नालस्ती कराना, अधिकार तेवढा रास त्यास नापा। बात थागता ज्ञान समायासाठी आखो भिवले पिठारासाठी तो निरखना नजर थाई एकचित व्हाले सांग, एकजीव व्हाले श्वास आई गोट वृद्धानी, पलगडी नाक माती नावाजा शरीर मजार, चांगली हवा ऑक्सिजन सोदस, शरीर मातली खराब हवा कार्बन डायऑक्साईड, आणि फेकच नाक माती बाहेर याले म्हणतात श्वासो श्वास, निसर्गना रूल थई, अरे श्वास लेवाना आणि श्वास सोडाना, आई गोट जितला भी जीव शेतस त्यास नामात चालू शे, हवाने येणं आणि जाणं हाई गोटले दखानी जोड दिली ते मगच चालू होस परवास एक जीव हवाना, पर हवा लेवानी आणि सोडानी यान बाजत दखानी गोट, अरे दिखत नाही म्हणशील एक जीवना भास येस दिखी, म्हणशीलच मोरे येस अन्नाळूपण अंधपण आणि व्याकरपणा, बेसावधीचार वय नाक वाटे शरीर मा जाणारी हवा नसासले पुरवठा देस, चांगली हवाना त्या बळे राजीव जित्ता अन्नसा, ज्यासले भेटत नाही चांगली हवा त्या नसा धरी बट्टस रोगले, त्यान सरना मायक शरीर मा जाणारा हरेक श्वास आणि त्याला जोड मातली चांगली हवा, शरीरना हालचाल गुंता आणि जित्त राहावा गुंता, हे सुपेमा या श्वासनं निरखन म्हणजे शरीर मातल्या हरेक बदलेस निखून ज्ञान वाढे लागानी, शरीर भुलेलचे नसा स्थायी, अनुरेणूना परमाणूना कलापना कनक कनकन थाई, आपणच आपला शरीर निरखिदा खाण त्या मानाला बदलेसले संधी लेवान, आई बठ्ठ आपसुक साधास एकजीव आना बाजत, यान गुंता श्वास लेवाना आणि श्वास सोडाना यांकडे ठेवली पडस खल्ली नगर, तसं धरत जास एकजीव ना श्वासकडे दखावरी भलता कष्ट थाई साधावस हाई गो।
1: श्रोते हो रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर।

बाई साहेब लवकर चला, शेजारच्या गावात एक बाळंतीण अडकली आहे, चला नाहीतर ती मरून जाईल, म्हणून केविल पाणी पणे सांगू लागली. सरोजनं क्षणार्थात निश्चय केला, आपली बॅग घेतली, विनोदचा पापा घेऊन म्हणाली, आत्ता येते हं, मग आपण जायचं कानपूरला. विनोद आईवर नाराज झाला, तरीसुद्धा आईला जाणं भाग आहे असं समजून तो गप्प बसला. तास दोन तास झाले, रात्र झाली, तरी आई आली नाही. तसा 7 वर्षाचा विनोद कासावीस झाला. रामू काकाने सर्वत्र विचारून पाहिले, शेजारच्या गावात चौकशी केली, पण काहीच खबर मिळेना, म्हणून शेवटी चालत जाऊन त्यानं पोलीस चौकीत खबर दिली. पोलीस आले, तपासाची चक्र फिरली, शोधाशोध झाली. पोलीस आले म्हणजे आईचा शोध निश्चित लागेल अशी विनोदला खात्री होती, पण सरोज परत आली नाही. काही दिवसांनी जीपचा तपास लागला, 2-4 लोकांना अटक झाली, वर्तमानपत्रात काही बाही लिहून आलं, पण सरोजचा शोध काही लागला नाही. सरोजचं नेमकं काय झालं? मी न राहून गोपाळ काकाला विचारलं. गावातली लोक अनेक तर्कवितर्क करतात, तिचं कुणाबरोबर तरी प्रेमसंबंध होते, त्याच्याबरोबर ती पळाली अशी अफवा ती बेपत्ता झाल्यानंतर पसरवण्याचा प्रयत्न झाला, पण गावात कुणीच यावर विश्वास ठेवला नाही. खरी गोष्ट वेगळीच असावी. सरोज सारखी देखणी आणि सुंदर स्त्री सगळ्या इल्याख्यात शोधून सापडली नसती. तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न गावातले आणि शेजारच्या गावातले प्रतिष्ठित गुंड लोक सदैव करत होते. या सगळ्यांना जुमानण्या इतकी सरोज कच्ची नव्हती. त्या दिवशी संध्याकाळी बाळंतीण अडली आहे असा कंगावा करत आलेले लोक म्हणजे त्या प्रतिष्ठित गुंडांचे दूत होते. अडल्या नडलेल्यांच्या मदतीला जायचा सरोजच्या स्वभावामुळे ती पटकन तयार झाली आणि त्यांच्याबरोबर गेली. ते लोक तयारीनिशी आले होते. जीपने गाव सोडताच आणखी काही लोक वाटेत चढले. 20-25 मैलावरच्या जंगलात नेऊन तिचे डोळे तोंड बांधण्यात आलं. आळीपाळीनं तिच्यावर गुंडांनी बलात्कार केला. त्यानंतर तिचा खून करून तिच्या देहाची विल्हेवाट लावण्यात आली. केस झाली. गावातल्या लोकांनी मामलेदार कचेरीवर मोर्चा नेला. काही लोकांना अटक झाली. गावकऱ्यांना हायस वाटलं. पुन्हा त्याची सुटका झाली. पैशापुढे कुणाचं काहीच चालत नाही. गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं. तपासाची आश्वासनं मिळाली. चौकशीचं नाटक झालं. गावकऱ्यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलं. कालांतरानं लोक विसरू लागले. पुढारी आणि प्रतिष्ठित गुंड यांची मैत्री होती. गुंड मोकाट फिरू लागले. पुन्हा एकदा आयुष्य आणि काळ पुढे सरकू लागला. विनोदला मात्र आपली आई येणार याची खात्री होती. आई परत येणार आणि आपल्याला घेऊन कानपूरला जाणार म्हणून तो सदैव तयार होऊन बसतो. त्या घटनेला आता 25 वर्ष झाली, पण विनोदची प्रतीक्षा संपली नाही. तो अजूनही सूटबूट घालून सदैव कुठेतरी निघायचं असल्यासारखा दिसतो. अंगणातली उजाड झालेली बाग त्याला अजून दिसलेली नाही. मी मुंबईत पोहोचलो असं मित्र विचारतात. परदेशात जायची संधी खेड्यातल्या पोरांना मिळणं कठीण. तेव्हा निदान मुंबईला तरी जाऊ. मुंबईत जे शिकाल ते इतरत्र शिकायला मिळणार नाही. कॉलेजात असताना प्राचार्य आम्हाला आवर्जून असं सांगायचे. एकदा नव्हे अनेकदा ते मुंबईच्या मी मुंबईत कसा पोहोचलो असं मित्र विचारतात. परदेशात जायची संधी खेड्यातल्या पोरांना मिळणं कठीण. तेव्हा निदान मुंबईला तरी जरूर जा. मुंबईत जे शिकाल ते इतरत्र शिकायला मिळणार नाही. कॉलेजला असताना प्राचार्य आम्हाला आवर्जून असे सांगायचे. एकदा नव्हे अनेकदा ते मुंबईच्या एल्फिस्टनमधून आमच्या कॉलेजला डेप्युटेशनवरती आले होते. सातारा जिल्ह्यातील एका खेड्यात जन्म घेऊन मुंबईपर्यंत त्यांनी धडक मारली होती. त्यांच्या तोंडातून सॉक्रेटिस क्लबच्या जेव्हा इंग्रजी वाक्य सुटायची तेव्हा त्या खणखणीत वाणीनं कान तृप्त व्हायचे. संधी मिळेल तेव्हा ते सांगायचे, ज्ञानेश्वर बी ए नंतर कोल्हापूर सोडायचं.
मुंबई म्हणजे अथांग समुद्र आहे. तिथं माणसाला स्वतःची किंमत कळते. आपण खूप बुद्धिमान, श्रीमंत, गरीब, शिकलेले असा जर कुणाला गर्व असेल तर त्यांना मुंबईला जरूर जावं. तिथं तुमच्यापेक्षा कितीतरी बुद्धिमान, कितीतरी श्रीमंत, कितीतरी गरीब आणि कितीतरी उच्च शिक्षित लोक भेटतील, ज्यांना जग म्हणजे काय पाहायचं असतं त्यांनी मुंबईला जावं. त्यांच्या या सांगण्याचा माझ्या मनावर परिणाम होत होता. तशातच माझ्या वाचनातून मुंबईचा परिचय सदैव होत होता आणि त्या शहराबद्दलचं कुतूहल वाढत होतं. मधुमंगेशांचं माहीमची खाडी, अरुण साधूंचं मुंबई दिनांक, बपू काळेंच्या कथा आणि दररोजची वर्तमानपत्र या सर्वांमधून मुंबईचं एक चित्र माझ्या मनात आकार घेत होतं. बीएची परीक्षा झाल्यानंतर अचानक एक पोकळी निर्माण झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी परीक्षा देऊन आयएएस आयएफएस व्हायचं माझं स्वप्न अजून मूर्त झालं नव्हतं, पण स्वतःच्या पंखामधली ताकद किती आहे याचा अंदाज येत नव्हता. वसंतात फुललेल्या झाडांवर अचानक शिशिरानं हमला करावा आणि पानगळीला सुरुवात होऊन झाड ओडके बोडके व्हावं तसं मनाचं झालं. मार्गदर्शन नक्की कुणाचं घ्यावं याचा बोध होत नव्हता. कोल्हापूरनं अंगाखांद्यावर खेळवलं, कौतुकाचा वर्षाव केला, शिष्यवृत्तीची खैरात केली, मानसन्मान केला, पण पुढं काय याचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. पंगू सरांकडे सल्ला घ्यायला गेलो. तुझे आयएएसचे स्वप्न सोडू नको असं त्यांनी सांगितलं. कंटांबळे सरांनी, समोरचं क्षितिज तुला बोलावतंय, अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, पदव्युत्तर परीक्षेचा मार्ग आहे, स्पर्धा परीक्षा आहेत, इत्यादी इत्यादी. गावी आईवडिलांकडं सल्ला मागण्याचा प्रश्नच नव्हता. वडील म्हणाले असते, काय करायचं ते तू ठरव, आम्हाला काही कळत नाही. शिकायचं असेल तर शिक, नोकरी करायची असेल तर नोकरी कर. आई म्हणाली असती, बस झालं कोल्हापूर, 11 वर्ष झाली, आता गावात येऊन आमच्याजवळ राहा. मित्रमंडळींचं मनोगत जाणण्यात अर्थच नव्हता. ते माझ्यापेक्षा जास्तच गोंधळलेले होते. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर प्राचार्यांच्या देवळातल्या घंटीसारखा खनखनीत आवाज माझ्या कानात सदैव घुमत होता. मुंबईला जा म्हणजे स्वतःची किंमत कळेल. तिथं काहीही न करता बेकार म्हणून जरी वेळ घालवला तरी कोल्हापूरच्या 10 पट शिकशील. मुंबईला जाण्याचा निश्चय केला, पण त्यामुळे प्रश्न सुटले नाहीत. बीए होऊनही मुंबईत जायचं तर राहायचं कुठं, जेवायचं कुठं, कुठल्या कॉलेजात किंवा इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायचा, प्रश्न संपणारे. पण एकदा निश्चय केल्यानंतर मागे हटण्याचा प्रश्न नव्हता. मागं जायला तर जागाही नव्हती. मुंबईत परिचयाचं कुणीच नव्हतं, नात्यातलं कुणी नव्हतं, मित्रही कुणीच नव्हते. साहित्यातून अनेकदा वाचलेली, वर्तमानपत्रातून ओळख झालेली, मित्रमंडळींकडून वर्णन केलेली अशी विशाल, बहुरंगी, बहुढंगी मुंबई, पण तिथं माझं कुणीच नव्हतं. 1 कोटी वस्तीच्या शहरात परिचयाचा, माझ्या ओळखीचा एकही चेहरा नव्हता. त्याआधीचा कोणताही उन्हाळा मला इतका तीव्र आणि भेदक वाटला नव्हता. रखरखतं ऊन, फुफाट्याचा निर्मनुष्य रस्ता, अनवानी पाय आणि दिशाहीन, ना सावली ना ढग. अज्ञात भविष्याची भीती मला छळत होती. गावात बसून वर्तमानपत्र चाळत होतो, काही माहिती मिळेल म्हणून सगळ्या जाहिराती वाचत होतो. मुंबईच्या टाटा समाज विज्ञान संस्था आणि श्रमविज्ञान संस्था यांच्याविषयी मी कधी तरी संजय खांडेकर सरांकडून ऐकलं होतं. त्यांची जाहिरात आल्यानंतर तुला सांगेन असं संजयनं म्हटलं. तरी तो केव्हाच विसरून गेला असणार, पण योगायोगानं एक दिवस श्रमविज्ञान संस्थेची जाहिरात दिसली. मी ताबडतोब अर्ज पाठवला, मुलाखत आणि लेखी परीक्षेसाठी निमंत्रण आलं. लगेच कोल्हापूरला जाणं भाग होतं. तिकीट, मुंबईत राहण्याची व्यवस्था इत्यादी संबंधी तयारी करणं आवश्यक होतं, पण कोल्हापूरचं हॉस्टेल परीक्षा संपल्यानंतर सोडावं लागणार होतं. माझं कोल्हापूर,
म्हणून सगळ्यांना मी अभिमानानं सांगायचो, त्या कोल्हापुरात मी किती परका होतो हे त्यावेळेस प्रकर्षानं जाणवलं. अर्थात राहायला जागा मिळणं कठीण नव्हतं, इतके सगळे प्राध्यापक मित्र कुणाकडेही व्यवस्था झाली असती. पंगू सर, घाडगे सर कुणीही नाही म्हटलं नसतं, पण या सर्वांकडे जाण्याचं टाळलं. परीक्षा उद्या सकाळी मुंबईत, तरी मी आज गावातच होतो. दुपार झाली आणि मी मुंबईला जाण्याचा निश्चय घरात जाहीर केला. 3 वाजता आवश्यक कपडे घेऊन गाव सोडला. 5:30 कोल्हापुरात सरळ अशोक भोयटेंच्या घरी गेलो. कधीही घरात न सापडणारा अशोक घरात होता, हा मला मोठा शुभशकून वाटला. अशोकला मी बाजूला घेतलं. उद्या सकाळी 9 वाजता मुंबईत माझी परीक्षा आहे, माझ्याकडे मुंबईला जायचं तिकीट नाही, तिथं गेल्यानंतर कुठे राहायचं माहीत नाही, लेखी परीक्षेनंतर निकाल लागण्यासाठी आणि त्यानंतर मुलाखतीसाठी काही दिवस राहावं लागेल, बाहेर हॉटेलात राहण्याइतके पैसे नाहीत. मुख्य म्हणजे ज्या शहराची खूप भीती वाटते त्या शहरात माझ्या ओळखीचं कोणीच नाही, मी रडकुंडीला येऊन एका दमात सांगितलं. माझ्या अंधाऱ्या भविष्याची भूतं माझ्यासमोर नाचत होती. अरे ज्ञानिया, हा अशोक आहे ना, काही काळजी करायचं कारण नाही, आणि तू सगळ्या जगाला शहाणपणा सांगत फिरतोस आणि स्वतः रडत बसतोस, होय चल निघूया. घरात न सांगता नेहमीप्रमाणे अशोक बाहेर पडला. दिसली ती रिक्षा उभी केली. भेंडी गल्लीतल्या एका अंधाऱ्या बोळीतील एक अंधाऱ्या घरासमोर उतरलो. रस्त्यावर दिवाही नव्हता. अंधारात जिनार चढताना असलेच भविष्य वाट्याला येणार नाही ना असा विचार मनात चमकून गेला. जिना चढून गेलो तर तिथं 2 खोल्यांचे एक घर. एका चिंचोळ्या उंच तरतरीत नाकाच्या माणसानं आमचं स्वागत केलं. बापू, हा ज्ञानेश्वर मुळे. ज्ञानेश्वर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचं भूषण आहे. सगळ्या महाराष्ट्रभर वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या आहेत. विद्यापीठात पहिला आलाय आणि मुख्य म्हणजे ब्राह्मणेतर समाजातला पहिला शंकरशेठ स्कॉलर आहे, अशोक बोलत होता. आणि माझी स्तुती ऐकून मला एकदम ओशाळल्यासारखं झालं होतं. पण बापूच्या चेहऱ्यावर खूप आनंद दाटला होता. त्यांनी अगत्याने बसा बसा म्हटलं. अशोक बोलत होता, बापू ज्ञानेश्वरची उद्या सकाळी मुंबईत परीक्षा आहे, आज रात्री 8:00 त्याला ST पकडावी लागेल, तिथं त्याची राहण्याची व्यवस्था नाही, तुम्ही अजितला एक चिठ्ठी द्या. बापू म्हणजे भाई बेलवलकरांनी थरथरत्या हातांनी पत्र लिहिलं. पत्र लिहिल्यानंतर आग्रहानं चहा पाजला. जितके बापू उंच तितक्याच आईसाहेब गिड्ड्या. त्या चवदार चहानं माझ्या मुंबईच्या प्रवासाची सुरुवात झाली. तिथून बापूचे आणि आईसाहेबांचे आशीर्वाद घेऊन निघालो. रिक्षाखाली वाट पाहत होती. रिक्षात बसून सरळ ST स्टँडला गाठले. डेपोत जाऊन अशोकने ओळखीचे ड्रायव्हर कंडक्टर शोधून काढले. मुंबईसाठी माझ्या सीटचं आरक्षण झालं. मधल्या 15 मिनिटात कॅन्टीनमध्ये जाऊन मिसळपाव खाल्ला. शेवेचे तुकडे माझ्या दाताखाली करकरत होते आणि अशोक मुंबईत उतरल्यानंतर वरळीपर्यंत कसे पोहोचायचे याच्या सूचना देत होता. मिसळपाव संपवलं आणि अशोकनं मला सरळ ST नेलं. समोर सरकारी नोकरीसाठी आरक्षित असलेल्या सीटवर बसून म्हणाला, ज्ञानेश्वर एक नवे 5 सीट तुझ्यासाठीच आहेत, आरामात बस. पाठीवर थापटल्यासारखं करून अशोक खाली जाऊन थांबला. ST खिडकीजवळ आला. ST इंजिन सुरू झाले. अशोक बोलला, ज्ञान्या जा बेधडक आणि मार टक्कर. आमचं आयुष्य इथंच कोल्हापुरात कारकुनीच्या डबक्यात सडून जाणार. छा, तुम्ही तरी मोठं व्हा, जा फूड आणि जग जिंक. अशोकनं त्याच्या हातातल्या माझा हात दाबला. काय काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल, ऑल द बेस्ट. माझं गलबललेलं मन कसं तरी सावरून बसलो. खिशातली 100 रुपयाची नोट असल्याची हातानेच खात्री करून घेतली. कराडनंतर सीटवर सरळ आडवा झालो. जूनचा पहिला आठवडा होता तो. दिवस अगदी ढगाळ. गाडीनं चेंबूर ओलांडलं.
पाऊस दबा दबा पडत होता. झाकलेल्या खिडकीवरून बाहेरच्या बाजूचा थेंब गोळा व्हायचे, हळूहळू स्वतःची लकेर निर्माण करायचे आणि वाऱ्याच्या झोतात झरकन मागे पळून जायचे. त्यांची जागा लगेच नवे थेंब घेत. तो खेळ पाहताना अचानक लहानपणीच्या पावसाळ्यातले पागोळ्यातून पडणारे पाणी आठवले. पागोळ्यातून पडणाऱ्या पाण्यातून बुडबुडे तयार व्हायचे. पावसाच्या पाण्यावर स्वार होऊन ते बुडबुडे अंगणातून वेशीच्या बाजूला व्हायचे. गल्लीतून नजरेनंच आम्ही त्यांचा पाठलाग करतो. कळायच्या आधीच ते बुडबुडे तुटून जात, मग नव्या बुडबुड्याच्या मागे नजर. तेही तसेच वाहत राहणार. आपणही या थेंबासारखे किंवा बुडबुड्यासारखे नियती जिथे सरसवेल तिथे सरकायचं, उताराच्या दिशेनं व्हायचं. गाडीने कचकन ब्रेक दाबला. दादर टीटी माझी बॅग घेऊन उतरलो. पहिल्यांदाच छत्री नाही याची जाणीव झाली. बॅग सांभाळत आसऱ्यासाठी शेड खाली धावलो. सकाळचे 6:30 वाजले असावेत. मुंबई जागी होऊन इकडे तिकडे पळत होती. कुणी बससाठी पळत होतं, कुणी लोकलसाठी. हातगाड्या घेऊन काही लोक धावत होते. लहान पोरं चाय चाय करून किटली घेऊन चक्रा मारत होती. टॅक्सी चाहिये साहेब टॅक्सी म्हणून काळसर रापट चेहऱ्याचे ड्रायव्हर विचारणा करत होते. त्या महानगराच्या त्या दर्शनानं मी खिन्न झालो. एकाकीपणाची एक सूक्ष्म जाणीव मनाला अस्वस्थ करू लागली. प्लास्टरच्या छपरावरून ओळघरणारे पाणी फुटपाथवर पडत होते. ना बुडबुडा ना थेंब. एखादी काच उंचावरून पडावी आणि तिचे तुकडे दगडावर चारी बाजूने विखुरावेत, तसे पाण्यांचे दगडासारखे आपटणारे फुटणे आणि चहूबाजूला पसरणे. नंतर सोयीप्रमाणे गटारात, दगडाच्या फटीत, लोखंडी जाळीत मुरून जाणे. या शहरात नवीन येणाऱ्यांचं असंच तर होत नसेल. आकाश. एप्रिल म्हणजे जपानमध्ये साकुराचे दिवस. थंडीचे साम्राज्य संपून हळूहळू वातावरण ऊब यायला लागते. एम्बसीच्या बाहेर काचेतून नजर टाकली तर टोकियोच्या आणि तेही मध्यवर्ती टोकियो भागात आपण आहोत यावर विश्वास बसू नये इतकी शांतता. त्यावर्षी साकुरा थोडा लवकरच फुलला होता. सगळ्या जपानभर घरात एखादं बाळ जन्माला यायचा आधी जसे औत्सुक्य आणि प्रतीक्षा असते, तशीच साकुरा कधी फुलणार यासंबंधी चर्चा उत्साहात सुरू होते. भारतात जसा मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळला स्पर्श करून नंतर 1-1.5 महिन्यात हळूहळू उत्तरेकडे पसरत जातो, तशीच साकुराची फुलं पहिल्यांदा दक्षिण जपानच्या नागासाकी वगैरे शहरात फुलायला सुरू होऊन हळूहळू उत्तरेकडे आपली कृपादृष्टी वळवतात. एप्रिल महिन्यात साकुरा या शब्दा इतका बाकी कुठल्याच शब्दाचा वापर जपानमध्ये होत नसेल. 21 एप्रिल 1988 मी ऑफिसात बसून नुकत्याच संपून गेलेल्या चेरी ब्लॉझम साकुरा बहरचा विचार करत होतो. काम नव्हतं असं नव्हे, त्याआधीचे 2 आठवडे अभूतपूर्व उत्साहाचे, आनंदाचे आणि तितकेच धावपळीचे गेले होते. 100-125 कलाकार, प्रसिद्ध नर्तक, गायक भारतातून आले होते. याच सुमारास बाहेर साकुरा उत्सव सुरू होता. एरवी नीरव शांतता, पांघरून बसणारा एम्बसी समोरचा रस्ता म्हणजे जत्रा झाली होती. टोकियोतील भारतीय एम्बसी अतिशय नयनरम्य ठिकाण आहे. सम्राटाच्या प्रासादाबाहेर तटबंदी आहे. ही तटबंदी आपल्याकडच्या किल्ल्यासारखी उंचच उंच आणि जरब बसणारी नाही. जपानी बोन्साईमधल्या संयम इथल्या स्थापत्यात आहे. या तटबंदीभोवती आहे एक सुरेख खंदक. सुरेख एवढ्यासाठीच म्हणायचं की खंदकाच्या एका बाजूला भारतीय एम्बसी आहे. एम्बसी आणि खंदक यात एक छोटा रस्ता आणि बाग आहे. या बागेत शेकडो साकुराची झाडे आहेत.
रांगेनी फुललेली ही झाडं पाहावीत तर राजप्रसादावरती निसर्गाने चढवलेला पुष्पहार असावा असं वाटतं. खिडकीतून दिसणाऱ्या साकुराच्या झाडाकडे पाहत बसलो होतो. साकुराचा बहर आणि भारत महोत्सवाचा उद्घाटन सोहळा जवळजवळ एकाच वेगात संपला. जपानमध्ये वसंताची सुरुवात साकुरा बहरल्यानं होतं. भारतात गावी यावेळी आंब्यांना मोहर येत असणार, लाल चुटूक कोवळी पानं फुटत असणार. आंब्याची आठवण मला सरळ गावात नेत होती. माळ्यावरच्या शेतात मन सुरप्या आंब्यासारखं खेळत होतं. समोर साकुराची झाडं पुन्हा एकदा निष्कर्ष रिपीट समोर साकुराची झाडं पुन्हा एकदा निष्पर्ण झाली होती. जीव वेडावून टाकणारी मैफल अचानक संपावीत असले. एकाएकी पण समोरच्या रस्त्याला आलं. जपानी कवी मानवी जीवनाचे क्षणभंकूर सांगण्यासाठी साकुराच्या फुलांची उपमा देतात. टेलिफोनच्या घंटीनं माझी तंद्री मोडली. रिसीव्हर उचलला. सर, नागोयाहून कोजी हॅशी नावाच्या गृहस्थ तुमच्याशी बोलू इच्छितोय. पीएचा आवाज. कोण आहेत हे गृहस्थ? माझा तर परिचय नाही. कसल्या संदर्भात बोलायचंय? नाखुशीने मी म्हणालो. सर, तो फक्त नाव सांगतोय, बाकी तुमच्याशीच बोलायचंय म्हणतोय. तुम्ही मीटिंगमध्ये आहात म्हणून सांगू का? माझा रोग पाहून पीए बोलला. नो नो, जोडून दे मला, मला त्याच्याशी बोलायचंय. मी सकाळपासून काहीतरी वेगळं घडावं असं मला वाटत होतं. मरगळ झटकून मी बसलो. फोनमध्ये ह्याशी नावाच्या कधीही न पाहिलेल्या न ऐकलेल्या व्यक्तीचा आवाज ऐकण्यासाठी कांटव करले. मोशी मोशी, जपानी भाषेत हॅलो. माझं नाव ह्याशी कोजी. मी नागोया शेजारच्या एका गावातून आलोय. आपल्याशी बोलायची संधी मिळते याचा खूप आनंद वाटतोय. हाजी मे माशते. भेटून आनंद वाटला. फक्त जपानी भाषेत बोलणाऱ्या या गृहस्थाच्या आवाजावरूनच बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात आल्या. हा गृहस्थ यासाठीच पुढचा असावा. इंग्रजीचं ज्ञान शून्य असावं, चांगल्या कुटुंबातला असावा वगैरे वगैरे. इतक्या आदराने आणि नम्रपणे बोलतोय म्हणजे काहीतरी काम असावं. पण कसलं काम?

मला एक फक्त एक आपली भेट घेऊ द्या, केव्हा मरेन सांगता येत नाही, यापूर्वी एकदा भेट होणं आवश्यक आहे, मी केव्हा भेटू शकतो आपल्याला? नाही म्हणू नका, एका दमात म्हातारा बोलून गेला. त्याच्या आवाजातल्या अजिजीनं मी शर्मिंदा झालो. आता अधिक चौकशी करणं बरं नाही असं माझं मन मला सांगू लागलं. पण हा माणूस कशासाठी माझी भेट मागतोय याचा काहीच सुगावा लागू देत नाही. पण आपण कुठल्या कामाबाबत माझी भेट घेऊ इच्छित आहे एवढं सांगितलं तर बरं होईल, म्हणजे निदान मला तयारी तरी करता येईल, मी थोडासा चाचरत बोललो. आपल्याला कसलीही तयारी वगैरे करायची आवश्यकता नाही. पहिल्या भेटीत मी फक्त माझी कथा सांगेन, तुम्ही फक्त ऐकून घेतलं तरी माझ्यावर उपकार होतील. मला फक्त माझ्या जीवावरचं ओझं हलकं करायचं आहे. एम्बसीत तुम्हीच फक्त मदत कराल असं वाटतं. नाही म्हणू नका. मग मी केव्हा येऊ? तुम्ही सांगाल तेव्हा येईन. तुमच्या कामात अडचण करण्याची माझी इच्छा नाही, फक्त 20-एक मिनिटं तुमच्याशी बोलेन. म्हाताऱ्याच्या अधीर घोगरा आवाज आणखीनच कातर झाल्याचं जाणवत होतं. त्याच्या भावना अनावर होत होत्या. आता अधिक जाणण्यात तर्क नव्हता. सोमवारी 11 वाजता या, माझ्या नकळत मी बोलून गेलो. हो, आणखी एक, तुमची परवानगी असेल तर माझी बायको माझ्याबरोबर येईल. माझी दृष्टी थोडी अंधुक आहे आणि कानाला कमी ऐकू येतं, ती सोबतीला असेल तर थोडं बरं वाटतं. काही हरकत नाही. दोमो अरियागो, थँक यू व्हेरी मच. म्हातारा पहिल्यांदाच इंग्रजीचा वापर करत होता. फोन ठेवल्यानंतर सकाळच्या हलक्या पावसात साकुराच्या झाडावरून पडलेल्या पाकळ्या निहाळत बराच वेळ बसून राहिलो. म्हाताऱ्याचे शब्द कानात घुमत होते. मला फक्त माझ्या जीवावरचं ओझं हलकं करायचंय. त्या दिवशी कामात काही केल्या लक्षच लागत नाही. कसा तरी दिवस गुंडाळून घरी आलो. मधला आठवडा अगदी बेचैनीत गेला. म्हातारा काही पिच्छा सोडत नव्हता. ज्या माणसाला आयुष्यात कधीही पाहिलं नाही, ज्या माणसाविषयी मी इतका विचार का करतोय, म्हातारा नेमकं मला काय सांगेल आणि मलाच का? जपानमध्ये 3 वर्ष होऊन माझं 4थं वर्ष लागलं, आताच का? प्रश्नांचे मोहोळ माझ्या मनात उठत होते, बेचैनी वाढत होती. त्या 2-4 दिवसात धड मला जेवणही गेलं नाही, कुठल्या कामात लक्षही लागत नव्हतं. रविवारी दुपारी थोडा वेळ वामकुक्षी करायचे पण तीही केली नाही. गाडी घेतली आणि दिशाहीन भरकटत राहिलो. हारागुकुचे पथनाट्य, गिझाचा गजबजलेला बाजार, सम्राटाच्या बागेतली अदबीनं वेगवेगळ्या आकारात उभे असलेले मान्सू पाईन वृक्ष, यापैकी कुणीच मला आकृष्ट करू शकत नव्हतं. शिजुकूपर्यंत चक्कर मारून मधल्या रस्त्यानं अवोया माहून घरी परतलो. पुस्तकात मन रमवायचा प्रयत्न केला पण व्यर्थ. म्हाताऱ्यानं जुनू मला झपाटून टाकलं होतं. त्याचा कात्रा आवाज कानात निनादत होता. लहानपणी गावात दवंडी पिटून गेल्यानंतरही दवंडीवाल्याचा आवाज अस्पष्ट होत असणाऱ्या दुसऱ्या गल्लीतून आणि तिसऱ्या नंतर तिसऱ्या असा बराच वेळ ऐकू यायचा. म्हाताऱ्यानं अशीच काही जादू माझ्यावर केली होती. थांबून थांबून त्याचा आवाज ऐकू येत होता. जीवावरचं ओझं हलकं करायचे. सोमवारी सकाळी मी माझी कुठलीच अपॉइंटमेंट किंवा मीटिंग ठेवली नव्हती. त्या दिवशी मी क्लबमध्ये सुद्धा गेलो नाही. म्हातारा चुकून लवकर आला तर काय करायचं? मी खोलीत नाही म्हणून परत जायला नको. रिसेप्शनिस्ट, पीए सगळ्यांना म्हातारा म्हातारी 11 वाजता येणार, त्यांच्या प्रवेशात कसलीही आडकाठी करू नका म्हणून बजावून ठेवलं. मी स्वतः फाईलच्या ढिगाऱ्याला हातही न लावता खिडकीकडे नजर टेकून बसलो. बाहेरच्या सूर्यप्रकाशात खंदकातले सोनेरी पाणी चमकत होते. खंदकाच्या दोन्ही बाजूने व्यवस्थित वाढलेल्या हिरवळ माळ्यानं किती मायेनं त्यांना वाढविलं हे सांगण्यासाठी मंद वाऱ्याबरोबर डुलत होती. एवढ्यात मुख्य दरवाजामधून हालचाल जाणवली. एक जपानी जोडपं एम्बसीत प्रवेश करत होतं. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर नेमकं कुणीकडे जावं त्यांना समजत नव्हतं. एम्बसीच्या इमारतीकडे थोड्याशा भांबावलेल्या नजरेने पाहत ते होते. त्यांना रिसेप्शनचा बोर्ड दिसला असावा. उसण्या अवसानानं ते रिसेप्शनच्या
दिशेने चालू लागतो.

मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर मी ओळखले की हेच ते जोडपं मिस्टर ह्याशी. सुटाबुटासह संपूर्ण पाश्चात्य सरंजामात तर त्याची बायको पायातल्या खडावासह नखशिकांत जपानी पोशाखात. इंटरकॉमरवरती रिसेप्शनिस्टला या जोडप्याला आत पाठवण्याविषयी सूचना दिली. पीए त्यांना आणायला रिसेप्शनपर्यंत गेला. एरवी भेटायला येणाऱ्या लोकांपेक्षा एकदम भिन्न असे हे जोडपे सगळ्यांच्या नजरा वेधून घेत होते. एम्बसीतील भारतीय आणि जपानी तेवढ्याच कौतुकाने आणि औत्सुक्याने त्यांच्याकडे पाहत होते आणि मी स्वतः हे लोक काय सांगणार बोलणार याविषयी आडाखे बांधत खुर्चीत चुळबुळ करत होतो. श्री आणि श्रीमती हेन्शींनी माझ्या खोलीच्या दारात येऊन जपानी पद्धतीप्रमाणे ओजामा इता शिवास्ते कामात व्यत्यय आणतोय बरं का असं म्हणत माफी मागतच खोलीत प्रवेश केला. दो इता शिमास्ते दोझो व्यत्यय कसला या ना बसा. मी जोडपे थोडेसे अवघडून खुर्चीवर बसले. एम्बसीतल्या अधिकाऱ्यांना भेटीची त्यांची पहिलीच वेळ असावी. ते दोघेही कावरेबावरे होऊन कशी सुरुवात करावी याचा विचार करत होते. मी ह्यांशी बरोबरच वयाच्या ओझ्याने वाकलेले होते तरीही त्यांच्या चेहऱ्यावर घरंदाजपणाची छाया होती. चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं पसरलेलं असलं तरी सुखवस्तू घरातून आला असणार यात शंका नाही. निरसळ सूट, किमती सिल्कचा टाय, डोक्यावर हॅट, डोळ्यावर चष्मा, एका हातात काठी, एकंदरीत व्यक्तिमत्व प्रभावशाली होतं. जपान्यांच्या तुलनेनं नाक थोडंसं धारदार, रंग काळसर आणि उंचही होता. त्या मानाने श्रीमती हेन्शी पूर्णपणे जपानी होत्या. हिरव्या रंगाचा पारंपरिक किमोनी, तिच्या पाठीमागे बांधलेली ओबी गाठ, पायामध्ये जपानी पद्धतीने पांढरे मोजे आणि पायात झोरी जपानी सँडल, केस नीटनेटके बसवलेले आणि श्रीमती हेन्शी ह्यांच्या पाश्चिमात्य आणि पौरात्य कपड्यातून फरक जाणवण्यासारखा होता. बहुतेक जपानी जोडपी त्यातल्या त्यात जुन्या पिढीतील औपचारिक किंवा अतिमहत्वाच्या समारंभात पेहराव करतात तशाच त्यांचा पेहराव होता. श्री हेन्शींना थोडं कमी दिसत असावं. संकोचून जवळजवळ अबोल बसलेल्या जोडप्याला आपण बोलतं करायला पाहिजे असं मी ठरवलं. एम्बसीत तुमचं स्वागत असो. आमच्या मागच्या आठवड्यात तुमच्याशी फोनवरून बोलल्यापासून कधी एकदा तुमची भेट होईल असं वाटत होतं. बरं झालं एकदाचा आजचा दिवस उजाडला. आम्हालाही खूप बरं वाटलं तुमची भेट घ्यायची संधी मिळाली म्हणून म्हाताऱ्याचा खुललेला चेहरा आनंदाने भरून गेला होता. तुम्ही एवढ्या लवकर भेटीला वेळ द्याल असं वाटलं नव्हतं. तुम्ही सगळे फार कामात असता. वेळ काढल्याबद्दल कुठल्या शब्दात आभार व्यक्त करावेत हेच समजत नाही. औपचारिक बोलणं हा जपानी माणसाचा स्वभाव आहे. जगात कदाचित इतकी सुंदर औपचारिक अभिव्यक्ती दुसऱ्या भाषेत असण्याची आवश्यकता शक्यता फार कमी. मराठी भाषेत तर आभारी आहे म्हणायला सुद्धा संकोच वाटतो. त्याऐवजी थँक्यू म्हणणं सोपं आणि सरळ वाटतं. जपानीत मात्र तासन तास औपचारिक बोलत राहण्याची पद्धत आहे. त्यामुळे साध्या संभाषणातून सुद्धा मुद्द्यावर यायला जपानी माणूस 5-10 मिनिट लावणारच म्हणून श्री हेन्शीला मी मध्येच थांबलो.

0: ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. मी आहे आर जे शुभांगी. आणि श्रोते हो, आजच्या विशेष मुलाखतीमध्ये एक असं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेत ज्या केवळ एक कुशल गृहिणीच नाही तर एक संवेदनशील गायिका सुद्धा आहेत, संगीत प्रेमी आहेत आणि कलाकारही आहेत. आणि त्यांच्या आवाजातली जादू आणि त्यांच्या कार्याचा प्रवास आपण आजच्या या विशेष मुलाखतीतून जाणूनच घेणार आहोत. तेव्हा आज आपल्यासोबत आहेत सौ सोनल वासेवाय, ज्या अमरावतीहून आलेल्या आहेत आणि त्या आज आपल्याशी गप्पा करणार आहेत. आणि या गप्पांमधून त्यांचा सांगीतिक प्रवास, त्यांचा इथपर्यंतचा सगळा प्रवास ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत. जाणून घेऊया त्यांच्या गप्पांमधून त्यांचा प्रवास. सोनलजी, तुमचं आजच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: सुरुवातीला मला सांगा ना, तुमचं बालपण कुठे आणि तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं, शैक्षणिक प्रवास, बालपणाचा प्रवास त्याबद्दल थोडक्यात सांगा ना.
1: माझं बालपण जळगावलाच होते मी जेव्हा लहान होते. आणि लहानपणी आपलं रेग्युलर शिक्षण 10वी 12वी, त्यानंतर BSc झालं. आणि हे शिक्षण करत असतानाच लहानपणापासून मला संगीताची आवड असल्यामुळे मी संगीताचं शिक्षणसुद्धा घेतलं, त्यात संगीत विशारद ही पदवी केली आणि त्यानंतर संगीताचा पुढचा प्रवास चालू झाला.
0: अच्छा, म्हणजे शिक्षण आणि संगीत हे दोन्ही तुमचं बरोबर चाललेलं होतं?
1: हो, दोघंही सोबतच चाललं, कारण की घरातच संगीताचं वातावरण असल्यामुळे दोघंही करणं मला थोडं सोपं गेलं.
0: अरे वा, क्या बात आहे. मग कलेची आवड कधीपासून निर्माण झाली आणि कशी निर्माण झाली?
1: जसं मी सांगितलं त्याप्रमाणे लहानपणापासूनच मला संगीताची आवडही होती आणि घरीच, म्हणजे माझ्या आजोळी, माझे मामा, आजोबा हे सर्वच जण संगीत क्षेत्रात होते, त्यामुळे घरीच संगीतमय वातावरण असायचं. प्रत्येक जणाच्या तोंडी गाणे गुणगुणणे वगैरे असं होत राहायचं आणि त्यामुळे संगीताची गोडी आपोआपच निर्माण झाली. त्यानंतर शाळेत विविध कार्यक्रमात भाग घेत गेले, गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेत गेले आणि हळूहळू हेच माझं आयुष्य बनत गेलं.
0: वा, खरंच छान. म्हणजे संगीताचा वारसा हा कुटुंबाकडूनच मिळालेला आणि त्याचं बाळकडू सुद्धा घरातच होतं, त्यामुळे संगीताबद्दल विशेष अशी आवड निर्माण झाली. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि मग तुम्ही शाळेत सुद्धा या स्पर्धांमध्ये वगैरे असं ऍक्टिव्ह असणारच ना?
1: हो हो, शाळांमध्ये प्रत्येक वेळी गाण्याच्या कार्यक्रमात असो किंवा दुसऱ्या कोणत्याही, मी आवर्जून भाग घ्यायची.
0: मस्तच. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि मग केव्हा लक्षात आलं की आता आपण संगीताचं शिक्षण घेतलं पाहिजे, त्याची सुरुवात कशी झाली?
1: लहानपणी मामा क्लासेस वगैरे घ्यायचे घरीच. जळगावलाच मामांचे क्लास आहेत. मामांचं नाव श्री संजय बडगुजर सर, ते दोघं डोळ्यांनी अंध आहेत. तर मला त्यांच्यापासून अशी प्रेरणा मिळाली की एक अंध व्यक्ती जर इतकं सक्सेस होऊ शकतो म्युझिकमध्ये तर आपण का नाही करावं. म्हणून लहानपणीच मला असं वाटलं की आपणही हे यात पुढे जावं, शिक्षण घ्यावं. आणि अशा प्रकारे मी पण संगीत विशारद ही पदवी पूर्ण केली. आणि हे संगीताचं शिक्षण घेत असतानाच मला गिटार या वाद्याकडे विशेष ओढ वाटायला लागली आणि त्यामुळे त्यामध्ये सुद्धा मी त्याच्याकडे लक्ष दिलं आणि त्याचं देखील शिक्षण घेतलं.
0: अरे वा, खूप छान. म्हणजे गायनासोबत इन्स्ट्रुमेंटलला सुद्धा तुम्ही तितकंच महत्त्व दिलं आणि त्यातून गिटार वादनाची आवड निर्माण झाली.
1: हो,
0: क्या बात आहे. मग तुम्ही आता गिटार वाजवता आणि त्याचे क्लासेस सुद्धा घेत असाल ना?
1: हो हो हो, मी गिटार वाजवते, गिटारचे क्लासेस घेते, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघेही.
0: बरं, गिटार हे वाद्य वेस्टर्न वाद्य आहे, क्लासिकल संगीत शिकणं आणि त्यानंतर गिटारकडे तुम्ही कशा वळलात?
1: खरं तर पारंपरिक भारतीय संगीतात गिटार हे फारसं सामान्य वाद्य नाहीये. हे एक पाश्चिमात्य, म्हणजेच वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट ज्याला आपण म्हणतो, वेस्टर्न वाद्य आहे.
0: बरोबर.
1: पण मला त्यातलं वेगळे पण खूप आवडलं.
0: बर.
1: त्याच्या प्रत्येक स्ट्रिंग मधून जो एक वेगळा संवेदनशील आवाज येतो तो माझ्या मनाला खूप भावला आणि तो संवेदनशील आवाज आपल्या आत्म्याला एक भिडणारा असतो, म्हणून मी हे वाद्य देखील निवडलं आणि आज त्याचे क्लासेस सुद्धा घेणे मी सुरू केलं.
0: वा. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आणि खरंच आजच्या युथमध्ये आपण बघतो की गिटार बद्दल खूप क्रेज असते, म्हणजे जनरली ते इतर वाद्य वाजवण्यापेक्षा गिटारला जास्त महत्व, ते रॉकिंग असतं जरा वाटतं त्यांना, त्यामुळे ते त्याकडे आपोआपच निश्चित ओढले जातं आणि ती क्रेज निर्माण होत असते.
1: हो
0: बरं, मग आता मला सांगा ना सोनलजी, की घर आणि संगीत या दोघांमध्ये तुम्ही कसं म्हणजे मॅनेज करत असता, कसं संतुलन साधता?
1: ॲक्च्युली कसं आहे, घराला सुद्धा मी तितकंच महत्त्व देते जितकं संगीताला देते. माझे दैनंदिन कामं आटोपल्यावर आणि माझा मुलगा शाळेत गेल्यावर, लहान मुलाचे सर्व कामं झाल्यावर मी संगीताला रियाजाला वेळ देते. आणि वेळेचं जर योग्य नियोजन केलं तर दोन्ही गोष्टी शक्य आहेत. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे माझ्या कुटुंबाचा पाठिंबा, हे सुद्धा माझ्यासाठी एक मोठं बळ आहे असं मी म्हणेल.
0: बरं,
1: कारण की असं म्हणतात ना की एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो.
0: हो ना.
1: हो, पण मला असं सुद्धा वाटतं की एका स्त्री मागे देखील जर तिचं कुटुंब, तिचा नवरा जर खंबीरपणे उभा असेल किंवा तिला प्रोत्साहन देत असेल, तर ती गृहिणी सुद्धा एक आई असून, गृहिणी असून आपल्या जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडू शकते, आपली कला जोपासू शकते आणि आपले स्वप्न देखील पूर्ण करू शकते.
0: क्या बात आहे, मस्तच. आणि खरं सांगू, एक जेव्हा एखादी स्त्री सक्सेसफुल असते तेव्हा तिला घरच्यांकडनं जे मोटिवेशन मिळत असतं, ते मोटिवेशनच खरं तर एखाद्या स्त्रीला पुढे जाण्यासाठी खूप हेल्पफुल ठरत असतं. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तर आता मला तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगा ना.
1: मी अमरावतीला आहे लग्न झाल्यापासून, आणि अमरावतीला आमची पूर्ण फॅमिली आहे, सासू सासरे, माझे मिस्टर, मी. माझे मिस्टर बिझनेसमॅन आहेत, त्यांचा ब्रिक प्रोडक्शनचा एक बिझनेस आहे आणि त्यातही ते सक्सेसफुल आहेत.
0: वा, सुंदरच. म्हणजे वेल एज्युकेटेड फॅमिली आहे, स्टेबल आहे सगळं.
1: आणि मला दोन मुलं आहेत, मुलगा 6 वर्षांचा, एक मुलगा 1.5 वर्षांचा आहे. आणि मी ज्याप्रमाणे घरी क्लासेस घेते, म्युझिकल माझ्या घरचंही जसं वातावरण आहे, त्याचप्रमाणे माझ्या मुलांवरही तेच बाळकडू तयार झालेलं आहे. आणि माझ्या मुलांमध्येही संगीताची गोडी, जसं आपण म्हणतो जेनेटिकली, माझ्या मुलाला सुद्धा थोडं म्हणजे आपोआपच ते नॉलेज आलेलं आहे.
0: ते म्हणतात ना, मुळातच असतं आणि अनुवंशिकतेप्रमाणे ते संस्कार. आणि बघा ना श्रोते हो, आपण जे करत असतो, आपण जसे वागत असतो, ते मुलं आपलं अनुकरण करत असतात आणि कळत न कळत मुलांवर सुद्धा आपले संस्कार घडत असतात. तर अशाच पद्धतीने सोनलजींचा एक छोटासा मुलगा आहे, किती वर्षाचा असेल हा?
1: तो मॅम 6 वर्षांचा आहे.
0: 6 वर्षांचा आहे आणि तो सुद्धा खूप छान अशी युकेलेले वाजवतो. हॅलो.
2: हॅलो.
0: मला तुझं पूर्ण नाव सांग ना.
2: वेद अनुप वासेवाय.
0: क्या बात आहे, तुला युकेलेले वाजवता येतं?
2: हो.
0: अरे वा, किती छान वाजवतोस रे, मला वाजवून दाखवतो?
2: काय वाजवून दाखव?
0: तुला कुठलं गाणं येतं याच्यावर वाजवता?
2: मला चान बालिया वाजवता येतं.
0: बापरे, चान बालिया, बॉलिवूड सॉन्ग. क्या बात आहे, स्टार्ट.

0: अरे असा मला तर असं वाटतं आता मीच तुझ्या मागे लागायला हवं, कारण मला सुद्धा तुझ्याकडनं युकेलेले शिकायला नक्कीच आवडेल. बरं का वेद, मला सांग ना तू कितवीत जातोस?
1: आता मी दुसरीच जाणार आहे.
0: सेकंडला जाणार आहेस? वा, आणि मग तू एवढ्या लवकर हे वाजवायला शिकला, गिटार सारखं वाद्य, तुला कोणी शिकवलं?
1: हे माझ्या मम्मीने नाही तर माझ्या मामाने शिकवलंय.
0: क्या बात आहे, मामाने आणि मम्मीने दोघांनी मिळून तुला शिकवलं?
1: म्हणजे माझ्या मामाने मम्मीला शिकवलं, मम्मीने मला शिकवलं.
0: क्या बात आहे, आणि मग तू प्रॅक्टिस केव्हा करतो?
1: मी प्रॅक्टिस रोज करतो घरी.
0: अरे वा, आणि मग अभ्यास केव्हा करतो रे?
1: अभ्यास जेव्हा शाळा सुरू होती तेव्हा. आता होमवर्क नाही येत.
0: आता सुट्ट्या आहेत म्हणून सुट्ट्यांमध्ये तू हे शिकलायस मामाच्या गावाला येऊन. अजून कुठलं गाणं वाजवता येत रे तुला?
1: डीडीएलजी.
0: ओ, डीडीएलजीचं सॉन्ग? कुठलं सॉन्ग? तुझे देखा तो ये, ते वाजवून दाखव चल.

0: क्या बात आहे श्रोते हो, तुम्ही ऐकलंच असेल की हा एक 6 वर्षाचा वेद वासेवा आहे जो अमरावतीहून आलेला आहे आणि त्याने यू केलेले अगदी म्हणजे अगदी लहान वयात त्याने वाजवायला सुरुवात केली आणि अतिशय सुपिरियर पद्धतीने तो खूप छान गाणं वाजवतो. आणि खरंच संगीत अशी जादू आहे, खरंच ती आपल्या जीवनात रंग भरते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावत असते, हो ना. तर वेद तू खूप छान वाजवतोयस आणि तू खूप पुढे जाशील, तुला आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप खूप शुभेच्छा. तेव्हा सोनलजी, खरंच तुमचे जे गायनाचे संस्कार आहेत ते तुमचा मुलगा वेद याच्यावर सुद्धा झालेले आहेत आणि तुम्ही त्याला घडवत असता आणि हेच प्रूफ आहे की एक सुगृहिणी असून सुद्धा आपले संस्कार आपल्या मुलांना देणं, त्यांना घडवणं आणि आपण जे शिकलो त्याची अजून लोकांना ज्ञान देणं हे एक खरंच महत्त्वाचं कार्य सोनलजी करतायत आणि त्या क्लासेससुद्धा घेतायत. केवळ आपलं ज्ञान आपल्यापुरतं न ठेवता इतरांसोबत ते शेअर करणं, इतरांना त्यात पारंगत करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं आणि असं प्रेरणादायी काम आहे श्रोते हो. तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आहे आरजे शुभांगी आणि अशीच आपण गप्पा करणार आहो आणि संगीताची ही सफर अशीच चालू राहणार आहे. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. तेव्हा सोनलजी, पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायला नक्कीच आवडेल, तुमचा गायकीचा प्रेरणास्त्रोत कोण आहे?
1: गायकीचा प्रेरणास्त्रोत म्हणायचं झालं तर माझे मामा हेच माझे गुरुजी आहेत, कारण त्यांनी लहानपणापासूनच मला संगीताचे धडे दिले. विविध कार्यक्रम जेव्हा अरेंज व्हायचे तेव्हा तिथं स्पर्धांमध्ये भाग घेण्याची मामांनीच प्रेरणा दिली, त्यांनीच शिकवलं, त्यांनीच प्रॅक्टिस घेतली. आणि त्याचबरोबर माझे आई वडील हे सुद्धा तितकेच प्रेरणादायी आहेत, कारण त्यांनी सुद्धा सपोर्ट केला म्हणून मी आज इथवर पोहोचू शकले. त्यानंतर लता मंगेशकर, श्रेया घोषाल या गायिका यांचं गायन देखील मला नेहमीच प्रेरित करतं.
0: अरे वा, आता आपण वेदचं यू केलेले वादन तर ऐकलंच आहे, आता तुमच्या आवाजाची झलक सुद्धा आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.
1: हो हो, नक्कीच नक्कीच.

0: वाह सुपर्ब. आशिकी 2 च्या त्या विंटेजमध्ये आपण गेलेलो. खरंच खूप छान अप्रतिम गायन आहे तुमचं.
1: धन्यवाद.
0: सोनलजी, तुम्हाला असं वाटतं का की महिलांनी सुद्धा आपल्या आवडीला वेळ दिला पाहिजे, वेळ काढला पाहिजे स्वतःसाठी, आपल्या बिझी स्केड्यूलमधून सुद्धा काही तास, काही मिनिटं, काही वेळ, काही सेकंद आपल्यासाठी काढले पाहिजेत, असं वाटतं का तुम्हाला? त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: हो नक्कीच, कारण महिलांनी आपली ओळख फक्त एक गृहिणी आणि एक आई म्हणून मर्यादित न ठेवता आपल्या छंदांना वेळ दिला पाहिजे, कला कौशल्यांना वेळ द्यायला पाहिजे, ते जोपासायला हवे. त्यामुळे काय होतं ना की आपला आत्मविश्वास देखील वाढतो आणि आपलं कुटुंब सुद्धा आनंदी राहतं. आपण स्वतःसाठी जगल्याचा एक विलक्षण आनंद देखील आपल्याला मिळत असतो.
0: खरंय. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तेव्हा घरच्यांचं पाठबळ, घरच्यांचा सपोर्ट आणि आपल्यात काहीतरी करण्याची इच्छाशक्ती, यामुळे सोनलजी त्यांच्या क्षेत्रात अतिशय पारंगत झालेल्या आहेत. त्या स्वतःच्या विरंगुळ्यासोबतच इतरांनाही शिक्षण देत असतात आणि स्वतःची कला जपत असतात. सोनलजी, तुम्ही सिंगिंग करता, म्युझिकशी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट वाजवता आणि त्यासोबत तुम्हाला मी ऐकलंय की तुमच्या आर्ट कलासुद्धा आहे, म्हणजे तुम्ही ड्रॉइंग, पेंटिंग, क्राफ्ट यालासुद्धा वेळ देत असतात, तर तुम्ही काय काय केलं त्या क्षेत्रात, त्याबद्दल सांगा ना थोडं.
1: मी ड्रॉइंग, पेंटिंग यामध्ये खास असं काही शिक्षण घेतलेलं नाहीये, औपचारिक शिक्षण यामध्ये घेतलेलं नाहीये, पण एक आवड म्हणून मी घरामध्ये पेंटिंग वगैरे असं करत असते, मुलांना देखील ते शिकवत असते ज्याप्रमाणे मला येतं त्याप्रमाणे, आणि हळूहळू जसं माझ्या आवडीनुसारच मी ही कला फक्त जोपासत असते. आणि क्राफ्ट वगैरे, घरी विविध वस्तू बनवणे शोभेच्या, ही सुद्धा मला खूप आवड आहे.
0: वा, म्हणजे आपली कला जोपासताना गृह सजावटीकडे सुद्धा तुमचं तितकंच लक्ष असतं आणि त्यानिमित्ताने तुम्ही आपली गृह सजावट आपल्या आवडीनुसार करत असता. वा, तर असं बहुगुणी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत गप्पा करताय सोनलजी वासेवाय, ज्या अमरावतीहून आलेल्या आहेत. आणि आपण जे म्हणतो की व्हर्सटाईल पर्सनॅलिटी आपण त्यांना म्हणू शकतो, की विविध कला गुण त्यांच्यामध्ये आहेतच आणि सर्व गुण संपन्न गृहिणी असं म्हणायला आपल्याला हरकत नाही आहे श्रोते हो. तर प्रत्येकाने आपल्या कलेला, आपल्या छंदाला वेळ दिलाच पाहिजे. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. तेव्हा सोनलजी, मला सांगा ना, जाता जाता आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
1: सर्वांना मी हेच सांगू इच्छिते, खास करून महिलांना, की तुमचं स्वप्न फक्त जपू नका, त्यासाठी तुम्ही उभं राहा, वेळ काढा. थोडा तरी दिवसातून वेळ आपण आपल्या छंदांना दिला पाहिजे, कारण की आयुष्य फार सुंदर आहे, ते स्वतःसाठी सुद्धा आपण जगलं पाहिजे. आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक कलावंत असतो, एक स्वप्न पाहणारी व्यक्ती असते. घर सांभाळणं तितकंच महत्त्वाचं आहे, पण स्वतःसाठी वेळ देणं हेही तितकंच गरजेचं आहे. तुमच्या आवडी, तुमच्या निवडी, तुमचे छंद, तुमच्या कला जोपासा, त्या पूर्ण करा. तुम्ही दिवसातून 30 मिनिटं जरी दिली तरी ते तुम्हाला नवसंजीवनी देतात. म्हणून संगीत ऐका, गा आणि मनातला ताण विसरा.
0: क्या बात आहे, खूप छान सोनलजी, खूप छान अशा गप्पा तुम्ही आज या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि यातून एकच आपण म्हणू शकतो की माहिती नाही आयुष्य आपल्याला कुठे कुठपर्यंत नेऊन पोहोचवणार आहे, पण जिथे नेऊन पोहोचवेल तिथे नक्कीच काहीतरी चांगलंच असेल या भावनेने जर आपण जगलो तर नक्कीच आपलं आयुष्य हे सार्थकी लागत असतं. मला फक्त शांतपणे आनंदात जगायचं आहे, कुठल्याही अपेक्षांचं ओझं न ठेवता मी माझी कला जोपासणार, त्याला फुलवणार आणि सगळ्यांच्या आयुष्यात रंग भरणार, हीच प्रेरणा आपण आज सोनलजींच्या मुलाखतीतून नक्कीच घेऊया आणि सर्व श्रोत्यांपर्यंत हा एक चांगला संदेश या मुलाखतीतून देऊया. तेव्हा सोनलजी, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालात आणि रेडिओ मनभावांशी गप्पा केल्या, त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार.
1: खूप खूप धन्यवाद.
0: आणि रेडिओ मनभावांच्या टीमकडनं मी तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि वेद, तुला सुद्धा तुझ्या फ्युचरसाठी, तू मस्त रॉक स्टार हो, अशी मी रेडिओ मनभावांच्या टीमकडनं शुभेच्छा देते. धन्यवाद.
2: थँक्यू सो मच मॅम.
0: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

रामकृष्ण हरी एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या चांगल्या हजार गोष्टींकडे लक्ष द्या. नात्यामध्ये मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही. सन्मान प्रत्येक व्यक्तीला आवडतच असतो, पण तो प्रत्येकाला मिळतोच असं नाही. आपल्यातील क्षमता जगाला सिद्ध करून दाखवली तर मात्र जग नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. जिथे दोन घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत वाढत जाते. रामकृष्ण.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत। आजच्या शुभदिन आयोरे मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज 24 ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्राच्या आणि भारताच्या क्रांतीच्या इतिहासात तसंच विज्ञानाच्या क्षेत्रात खास मानला जातो। महाराष्ट्र क्रांतीवीर स्मृती दिन। महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या आणि अखंड भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात प्राणांचं बलिदान देणाऱ्या शूरवीर हुतात्म्यांच्या बलिदानाचं स्मरण आजचा दिवस आपल्याला करून देतो। प्लुटो ग्रहाचं पुनर्वर्गीकरण। 24 ऑगस्ट 2006 रोजी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने प्लुटोच्या ग्रहाच्या यादीतून प्लुटोला ग्रहाच्या यादीतून वगळून बटुग्रह म्हणून वर्गीकृत केलं होतं। विज्ञानाच्या जगातील हा एक मोठा ऐतिहासिक बदल मानला जातो। आज महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारताच्या थोर क्रांतिकारकांची जयंती तसंच एका अभ्यासू नेत्याचा स्मृती दिन आहे। हुतात्मा शिवराम हरी राजगुरू। भगतसिंग आणि सुखदेव यांच्यासोबतच वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी देशासाठी फाशीचा फंदा चुंबन घेणारे थोर क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांची आज 118वी जयंती। 24 ऑगस्ट 1908 रोजी खेड जिल्हा पुणे इथं त्यांचा जन्म झाला होता। ते निशाणेबाजीत अत्यंत पटाईत होते आणि हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे प्रमुख स्तंभ होते। अरुण जेटली भारताचे माजी अर्थमंत्री, कायदेतज्ञ आणि प्रगल्भ वक्ते। अरुण जेटली यांचा आज स्मृती दिन। 2019 आजच्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता। आणि आजचा मनभावन सुविचार। ध्येय जितकं महान असतं तितकाच त्याचा त्याग आणि समर्पण मोठं असावं लागतं। स्वतःच्या स्वार्थापेक्षा जेव्हा देश आणि समाज मोठा वाटू लागतो तेव्हाच माणसाच्या हातून इतिहास घडतो। आणि आजची बोधकथा। खेडगावातला एक लहान मुलगा इंग्रजीच्या शिक्षकांवर चिडला कारण त्याला संस्कृत शिकायचं होतं। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी तो मुलगा कोणालाही न सांगता हातात फक्त एक आणा घेऊन पायी आणि ट्रॅक्टरने प्रवास करत थेट काशी म्हणजे वाराणसीला पोहोचला। तिथं त्याने अथांग कष्ट उपसले। दिवसा संस्कृतचे आणि वेदांचे अध्ययन करायचे आणि रात्री गंगेच्या घाटावर झोपायचे। तो केवळ ज्ञानीच बनला नाही तर तिथे व्यायामशाळेत जाऊन त्याने स्वतःला ताकदीने मजबूत बनवले। पुढे जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याचा लढा तीव्र झाला तेव्हा हाच तरुण चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांच्या संपर्कात आला। अचूक निशाणेबाजी आणि अफाट धैर्यामुळे त्याला क्रांतिकारकांमध्ये रघुनाथ या नावाने ओळखलं जाऊ लागलं। इंग्रज अधिकारी सँडर्सच्या वधावेळी राजगुरूंचाच पहिला गोळीचा निशाणा अचूक बसला होता। जेव्हा फाशीची वेळ आली तेव्हाही त्यांच्या चेहऱ्यावर थोडी सुद्धा भीती नव्हती। वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी हसत हसत मातृभूमीसाठी बलिदान दिलं। तेव्हा श्रोते हो, जर लहान वयातच तुमच्या मनात ध्येयाबद्दल स्पष्टता असेल आणि जिद्द असेल तर प्रतिकूल परिस्थितीतही तुमचं पाऊल रोखू शकत नाही। तेव्हा श्रोते हो, आज 24 ऑगस्टचा हा सोमवार आपल्याला सांगतोय आयुष्यात आव्हानांना घाबरू नका। हुतात्मा राजगुरूंनी वयाच्या 23व्या वर्षी देशासाठी जे केलं त्यातून आपण किमान एवढी प्रेरणा नक्कीच घेऊ शकतो की आपण आपल्या कामाशी आणि ध्येयाशी प्रामाणिक राहावं। तेव्हा आज एक संकल्प करूया, कामात कसलीही टाळाटाळ करू नका। तुमचं काम हेच कर्तव्य आहे। खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या राष्ट्रप्रेमात प्रामाणिक कर्मात असते। तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत।

0: सर्वांभोवती भगवत दर्शन.
1: मानव मात्राचा जीवितादर्श आहे, मानव मात्राचा जीवनोद्देश आहे सर्वांभूती भगवत दर्शन. पण तुम्ही जर त्याला सर्व वस्तूंमध्ये पाहू शकणार नाही, तर निदान जी व्यक्ती तुम्हाला अत्यंत आवडते तिच्यात प्रथम त्याला बघा. त्यानंतर मग आणखी एका व्यक्तीत त्याला बघण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने पुढे चला. आत्म्यासमोर अनंत जीवन पडलेलं आहे, वाटेल तितका काळ लागू द्या, अपरंपार चिकाटी धरून प्रयत्न करा, तुमचं उद्दिष्ट सिद्ध होईलच. ईश उपनिषदात म्हटल्याप्रमाणे तो स्वरूपापासून कदापिही च्युत न होणारा एक आणि मनापेक्षाही अधिक वेगवान आहे. विषयांना प्रकाशित करणारी इंद्रिय त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्याला प्रकाशित करू शकत नाहीत, कारण तो त्यांच्या आधीच विद्यमान आहे, आधीचाच प्रकाशमान आहे. त्याच्या सत्तेनंच हिरण्यगर्भ सर्व जीवांना त्यांची त्यांची कर्मफळ देत असतो. तो गतिमान आहे, तो स्थिरही आहे, तो दूर आहे, तो जवळही आहे, तो सर्वांच्या आत आहे आणि तो सर्वांच्या बाहेरही आहे. तो सर्वात सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, सर्व काही त्यातच अधिष्ठित आहे. जो समस्त भूतांना आत्म्यामध्ये बघतो आणि आत्म्याला समस्त भूतांमध्ये बघतो, तो त्या सर्वात्म दर्शनाकारणे कुणाचीही घृणा करत नाही, कुणापासूनही स्वतःला वेगळं करू इच्छित नाही. त्याचं आत्मदर्शन कधीही खंड पावत नाही. जेव्हा समस्त जीवन आणि समस्त विश्व ह्या आत्म्यामध्येच दिसू लागतं, तेव्हाच जीवनाचं आणि विश्वाचं रहस्य कळलं असं म्हणता येईल. ज्याच्या दिव्य चक्षूंना सर्वच भूत आत्माच दिसतात, त्याला कसला मोह पडणं शक्य आहे? सर्व विश्वभर एकच एक आनंदमय आत्मा ज्याच्या प्रत्ययाला येतो, त्याला शोक कसला? हे सर्व जीवांचं, सर्व पदार्थांचं एकत्व हा वेदांताचा आणखी एक महत्वाचा विषय आहे. आपण पुढे बघूच की आपल्या समस्त दुःखांचं एकमेव कारण अज्ञानच होय असं वेदांत सप्रमाण सिद्ध करून दाखवतो. आणि अज्ञान म्हणजेच ही बहुत्वाची जाणीव, ही नानात्वाची जाणीव. माणसा माणसात भेद आहे, जाती जातीत भेद आहे, चंद्रात आणि पृथ्वीत भेद आहे, अणु अणुत भेद आहे अशी जाणीव. ह्या असल्या जाणीवेतून, या भेदबोधातूनच सगळी दुःख जन्मतात. वेदांत म्हणतो की हा भेद वस्तुत अस्तित्वातच नाही, तो खरा नाही, तो केवळ आपल्याला भासतो इतकंच. तो वरवरचा आहे, वस्तूंच्या अंतस्थली, वस्तूंच्या गाभ्यात अभेदच विद्यमान आहे. हे वरवर भासणारं नानात्व भेदून तुम्ही जर आत शिराल, तर तुम्हाला आढळून येईल की माणसा माणसात, जाती जातीत, उच्च आणि नीच यांच्यात, गरीब आणि श्रीमंत यांच्यात, देवात आणि मानवात, मानवात आणि पशुत एकत्व विद्यमान आहे, सर्वात अभेद आहे. तुम्ही जर पुरेसे आत शिरू शकाल, तर सर्व काही त्या एकाचीच भिन्न भिन्न रूप असल्याचं तुम्हाला दिसून येईल. आणि जो हे एकत्व बघू शकतो, त्याला कशानंही भुरळ पडायची नाही. मोह मग त्याला कधीच झपाटू शकत नाही. आणि खरोखर त्याला मग काय बरं मोहू शकेल? त्यांनी सर्व वस्तूंचं खरं स्वरूप जाणलं असतं, सर्व वस्तूंचं रहस्य जाणलेलं असतं, त्याला मग आणखी दुःख कसलं? त्याला कशाविषयी वासना असणं शक्य आहे? वस्तुमात्रातील सत्याचा मागोवा घेत घेत तो भगवंतांपर्यंत पोचलेला असतो. आणि तो भगवंत कसा? तो ह्या सर्व वस्तूंचं केंद्र आहे, सर्व वस्तूंमागील एकत्व आहे, नित्य सत, नित्य चित आणि नित्य आनंद आहे. तिथे जन्म मृत्यू, आधी व्याधी, दुःख दैन्य, शोक अशांती या कशाचाच रिघाव नाही. तिथे आहे पूर्ण अद्वैत, पूर्ण आनंद. कारण त्यानं मग कोणासाठी शोक करावा? त्या सत्याचा, त्या अखंड सच्चिदानंदाचा लाभ झाल्यानंतर मग मृत्यू नाही, कष्ट नाहीत, कुणासाठी शोक करणं नाही, कुणाबद्दल दुःख होणं नाही. तो प्रभू सर्वत्र ओतप्रोत भरून आहे. तो शुद्ध आहे, तो निराकार आहे, विदेही आहे, निष्कलंक आहे. तो पवित्र आहे, निष्पाप आहे, तोच ज्ञाता आहे, तो मनाचा नियंता आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, तो महान कवी आहे, तो स्वयंभू आहे, तोच सर्वांच्या मनःकामना पुरवणारा आहे. अज्ञानातून निर्माण झालेल्या या अविद्यामय जगाला परमार्थ सत्य समजून, ब्रह्मासारखं सत्य समजून जे त्याची आराधना करतात, तेच अंधारात चास पडतात आणि जे उभा जन्म या जगालाच खिळून बसतात, या जगापेक्षा उच्च किंवा श्रेष्ठ ज्यांना कधीच काही दिसत नाही ते तर आणखीच घन अंधकारात पिचतात. पण ज्याला या प्रकृतीचं रहस्य, तिचं खरं दैवी स्वरूप अवगत झालं आहे, या प्रकृतीच्या सहाय्यानं जो या प्रकृती पलीकडील त्या दैवी प्रकृतीचं चिंतन करतो तो मृत्यूच्याही पलीकडे जातो आणि त्या दैवी प्रकृतीच्या सहाय्यानं तो अमृत उपभोगतो. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहं अस्मि. हे सूर्यदेवा, तू आपल्या सोनेरी बिंबानं सत्य झाकून टाकलं आहेस, ते आवरण तू दूर कर की जेणेकरून सत्याकांक्षी अशा मला ते सत्य दिसू शकेल. तुझ्या मागे दडलेलं सत्य मी जाणलंय, तुझ्या किरणांचा खरा अर्थ, त्यांचं खरं स्वरूप मी जाणलंय, तुझा महिमा मी जाणलाय, तुझं मंगलमय परमरमणीय रूप मी पाहिलंय. तुझ्यामध्ये जो पुरुष आहे तोच माझ्यामध्ये आहे, मीच तो आहे.

0: एपिसोड क्रमांक
1: 54 करेंगे अपनों से बात तथागता जताएंगे पर वह
0: कई दाखला जोड़ी जाड़ी मन सुख दिले कमी लेखा गुंता आज खरात कई जनसनी कोरा पत्या मन सुद्धि मारक शे
1: पहचानने की
0: गति साठी आणि प्रगती साठी असा भी पिटा धांडोरा
1: व्यर्थ की चिंताओं और
0: आते तुम्ही विचार करा दोष मन सुद्धि ना शे का मन सुद्धि गलत पद्धत कन करणारच ना हे तपासच नाही कोणी भी ज्ञान गंधाई तसं तर खाली घेते मन शुद्धी म्हणजे एक जीव म्हणून ज्ञान गुंतानी एक जीवता त्यामुळेच भेटस खरं ज्ञान आणि येतच मोरे विचार आणि दिखायला लागतस नवा रस्ता मन शुद्धी अ ध्यान रस्ता ते एक साधन शे हाई संतोष लोके मन शुद्धी थई सुधीदास करम कुमार बरा वाईटना निवाडा करतायस म्हणले शांती ते भेटसच पण परज्ञाशील करुणा यस्त ज्ञान वस खाली 18 घंटा लागे अभ्यास करत होतात बाबासाहेब तो कहो ते 24 घंटा मातील 21 घंटा त्या गुतेल राहत अभ्यास मा ज्ञान तप मा एक जीव होणं यालेच म्हणतोच मन शुद्धी मन निरखणं त्यामुळेच त्यासनं मन जाय थिर आणि पुस्ता उन्हात ते असले दुःखी कष्टीच ना असो त्यासनी दुःख निवारा गुंतानी केव पहिलं गई जाता पण तथा शील बाबासाहेबना जीव का प्राण त्यावेळेस त्यासना चरित्रकडे कोणी हिम्मत करीनी बोलता खाडानी त्याच ना नेमकेच निघी बाबासाहेबना त्या ध्यान तप मजार कोणतंच करम कुमार नाही ना कोणी आणली श्रद्धा मन शुद्धीले पटतस काही लंबाड लुच्चा आण डोळ्यालाही मांगतस बिंदे कल देवले अरे देव बाप्पा माले अमुक दे अरे देव बाप्पा माले तमुक दे अरे देव बाप्पा माले बंगला दे अरे देव बाप्पा माले गाडी दे मना अमुक आजार बराकर हाई मतलबी नजर इज्ञानताई दूर शे या गुंता जी नजर लागस त्यांताई दूर शे असा या नमुना भट्टस मन सुद्धीना तपले आणि नांदे लागतस कर्म कुभांडा आणि बुडी जातस आंधी श्रद्धामा आणि भटस धर्मा आंध्या आणि तुम्ही सांगा यसनी मन सुद्धी वहीन कशी मन सुद्धीले नाया पाडणारस नी कवच वत नाही सुद्धी त्या वतसच नाही एक जीव त्यासनामा रास निरखनी नजरनी कमतरता काही दखानं नाही काही तपासणं नाही अविचार थई नालस्ती कराना अधिकार तेवढा रास्ताच नापा बात थागता ज्ञान समाजासाठी आखो भिवले पिटाळासाठी तो निरखना नजर थई इच्छित व्हाले सांग एक जीव व्हाले श्वास आई गोट बुद्धानी पलगडी नाक माती नावाजा शरीर मजार चांगली हवा ऑक्सिजन सोदस शरीर मातली खराब हवा कार्बन डायऑक्साईड आणि फेकच नाक मातीन बाहेर यालेच म्हणतात श्वासोश्वास निसर्गाना रूल थई अरे श्वास लेवाना आणि श्वास सोडाना आई गोट जितला भी जीव शितस त्यास नामा चालू शे हवाने येणं आणि जाणं हाई गोटले दखानी जोड दिली ते मगच चालू होस परवास एक जीव हवाना पर हवा लेवानी आणि सोडानी यान बाजत दखानी गोट अरे दिखत नाही म्हणशील एक जीवना भास येस दिखी म्हणशीलच मोरेस अन्नाळूपण अंधपण आणि व्याकडपणा बेसावधीचार वय नाक वाटे शरीर मा जाणारी हवा नसासले पुरवठा देस चांगली हवाना त्यामुळे राजीव जित्ता आणि नसा जे असले भेटत नाही चांगली हवा त्या नसा दरी बट्टस रोगले कॅन्सरना मायक शरीर मा जाणारा हरेक श्वास आणि त्यांना जोड मातली चांगली हवा शरीरना हालचाल गुंता आणि जित्त राहावा गुंता हे सुपेक मा या श्वासनं निरखणं म्हणजे शरीर मातल्या हरेक बदलेसनी खून ज्ञान वाढी लागानी शरीर भुलेलचे नसा स्थायी अनुरेणूना परमाणूना कलापना कनक कनकन थाई आपणच आपला शरीर निरखीदा खाणं त्या मानाला बदलेसले संधी लेवानं आई बठ्ठ आपसुक साधास एकजीव वाना बाजत यान गुंता श्वास लेवाना

आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

बाई साहेब लवकर चला, शेजारच्या गावात एक बाळंतीण अडकली आहे, चला नाहीतर ती मरून जाईल, म्हणून केविल पाणी पणे सांगू लागली. सरोजनं क्षणार्थात निश्चय केला, आपली बॅग घेतली, विनोदचा पापा घेऊन म्हणाली, आत्ता येते हं, मग आपण जायचं कानपूरला. विनोद आईवर नाराज झाला, तरीसुद्धा आईला जाणं भाग आहे असं समजून तो गप्प बसला. तास दोन तास झाले, रात्र झाली, तरी आई आली नाही. तसा 7 वर्षाचा विनोद कासावीस झाला. रामू काकाने सर्वत्र विचारून पाहिले, शेजारच्या गावात चौकशी केली, पण काहीच खबर मिळेना, म्हणून शेवटी चालत जाऊन त्यानं पोलीस चौकीत खबर दिली. पोलीस आले, तपासाची चक्र फिरली, शोधाशोध झाली. पोलीस आले म्हणजे आईचा शोध निश्चित लागेल अशी विनोदला खात्री होती, पण सरोज परत आली नाही. काही दिवसांनी जीपचा तपास लागला, 2-4 लोकांना अटक झाली, वर्तमानपत्रात काही बाही लिहून आलं, पण सरोजचा शोध काही लागला नाही. सरोजचं नेमकं काय झालं? मी न राहून गोपाळ काकाला विचारलं. गावातली लोक अनेक तर्कवितर्क करतात, तिचं कुणाबरोबर तरी प्रेमसंबंध होते, त्याच्याबरोबर ती पळाली अशी अफवा ती बेपत्ता झाल्यानंतर पसरवण्याचा प्रयत्न झाला, पण गावात कुणीच यावर विश्वास ठेवला नाही. खरी गोष्ट वेगळीच असावी. सरोज सारखी देखणी आणि सुंदर स्त्री सगळ्या इल्याख्यात शोधून सापडली नसती. तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न गावातले आणि शेजारच्या गावातले प्रतिष्ठित गुंड लोक सदैव करत होते. या सगळ्यांना जुमानने इतकी सरोज कच्ची नव्हती. त्या दिवशी संध्याकाळी बाळंतीण अडली आहे असा कंगावा करत आलेले लोक म्हणजे त्या प्रतिष्ठित गुंडांचे दूत होते. अडल्या नडलेल्यांच्या मदतीला जायचा सरोजच्या स्वभावामुळे ती पटकन तयार झाली आणि त्यांच्याबरोबर गेली. ते लोक तयारीनिशी आले होते. जीपने गाव सोडताच आणखी काही लोक वाटेत चढले. 20-25 मैलावरच्या जंगलात नेऊन तिचे डोळे तोंड बांधण्यात आलं. आळीपाळीनं तिच्यावर गुंडांनी बलात्कार केला. त्यानंतर तिचा खून करून तिच्या देहाची विल्हेवाट लावण्यात आली, केस झाली. गावातल्या लोकांनी मामलेदार कचेरीवर मोर्चा नेला. काही लोकांना अटक झाली, गावकऱ्यांना हायसं वाटलं, पुन्हा त्याची सुटका झाली. पैशापुढे कुणाचं काहीच चालत नाही. गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं, तपासाची आश्वासनं मिळाली, चौकशीचं नाटक झालं. गावकऱ्यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलं. कालांतरानं लोक विसरू लागले. पुढारी आणि प्रतिष्ठित गुंड यांची मैत्री होती. गुंड मोकाट फिरू लागले. पुन्हा एकदा आयुष्य आणि काळ पुढे सरकू लागला. विनोदला मात्र आपली आई येणार याची खात्री होती. आई परत येणार आणि आपल्याला घेऊन कानपूरला जाणार म्हणून तो सदैव तयार होऊन बसतो. त्या घटनेला आता 25 वर्ष झाली, पण विनोदची प्रतीक्षा संपली नाही. तो अजूनही सूटबूट घालून सदैव कुठेतरी निघायचं असल्यासारखा दिसतो. अंगणातली उजाड झालेली बाग त्याला अजून दिसलेली नाही. मी मुंबईत पोहोचलो असं मित्र विचारतात. परदेशात जायची संधी खेड्यातल्या पोरांना मिळणं कठीण, तेव्हा निदान मुंबईला तरी जाऊ. मुंबईत जे शिकाल ते इतरत्र शिकायला मिळणार नाही. कॉलेजात असताना प्राचार्य आम्हाला आवर्जून असं सांगायचे, एकदा नव्हे अनेकदा ते मुंबईच्या. मी मुंबईत कसा पोहोचलो असं मित्र विचारतात. परदेशात जायची संधी खेड्यातल्या पोरांना मिळणं कठीण, तेव्हा निदान मुंबईला तरी जरूर जा. मुंबईत जे शिकाल ते इतरत्र शिकायला मिळणार नाही. कॉलेजला असताना प्राचार्य आम्हाला आवर्जून असे सांगायचे, एकदा नव्हे अनेकदा ते मुंबईच्या एल्फिस्टनमधून आमच्या कॉलेजला डेप्युटेशनवरती आले होते. सातारा जिल्ह्यातील एका खेड्यात जन्म घेऊन मुंबईपर्यंत त्यांनी धडक मारली होती. त्यांच्या तोंडातून सॉक्रेटिस क्लबच्या जेव्हा इंग्रजी वाक्य सुटायची तेव्हा त्या खणखणीत वाणीनं कान तृप्त व्हायचे. संधी मिळेल तेव्हा ते सांगायचे, ज्ञानेश्वर बी ए नंतर कोल्हापूर सोडायचं.
मुंबई म्हणजे अथांग समुद्र आहे. तिथं माणसाला स्वतःची किंमत कळते. आपण खूप बुद्धिमान, श्रीमंत, गरीब, शिकलेले असा जर कुणाला गर्व असेल तर त्यांना मुंबईला जरूर जावं. तिथं तुमच्यापेक्षा कितीतरी बुद्धिमान, कितीतरी श्रीमंत, कितीतरी गरीब आणि कितीतरी उच्च शिक्षित लोक भेटतील, ज्यांना जग म्हणजे काय पाहायचं असतं त्यांनी मुंबईला जावं. त्यांच्या या सांगण्याचा माझ्या मनावर परिणाम होत होता. तशातच माझ्या वाचनातून मुंबईचा परिचय सदैव होत होता आणि त्या शहराबद्दलचं कुतूहल वाढत होतं. मधुमंगेशांचं माहीमची खाडी, अरुण साधूंचं मुंबई दिनांक, बपू काळेंच्या कथा आणि दररोजची वर्तमानपत्र या सर्वांमधून मुंबईचं एक चित्र माझ्या मनात आकार घेत होतं. बीएची परीक्षा झाल्यानंतर अचानक एक पोकळी निर्माण झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी परीक्षा देऊन आयएएस आयएफएस व्हायचं माझं स्वप्न अजून मूर्त झालं नव्हतं, पण स्वतःच्या पंखामधली ताकद किती आहे याचा अंदाज येत नव्हता. वसंतात फुललेल्या झाडांवर अचानक शिशिरानं हमला करावा आणि पानगळीला सुरुवात होऊन झाड ओडके बोडके व्हावं तसं मनाचं झालं. मार्गदर्शन नक्की कुणाचं घ्यावं याचा बोध होत नव्हता. कोल्हापूरनं अंगाखांद्यावर खेळवलं, कौतुकाचा वर्षाव केला, शिष्यवृत्तीची खैरात केली, मानसन्मान केला, पण पुढं काय याचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. पंगू सरांकडे सल्ला घ्यायला गेलो. तुझे आयएएसचे स्वप्न सोडू नको असं त्यांनी सांगितलं. कंटांबळे सरांनी, समोरचं क्षितिज तुला बोलावतंय, अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, पदव्युत्तर परीक्षेचा मार्ग आहे, स्पर्धा परीक्षा आहेत, इत्यादी इत्यादी. गावी आईवडिलांकडं सल्ला मागण्याचा प्रश्नच नव्हता. वडील म्हणाले असते, काय करायचं ते तू ठरव, आम्हाला काही कळत नाही. शिकायचं असेल तर शिक, नोकरी करायची असेल तर नोकरी कर. आई म्हणाली असती, बस झालं कोल्हापूर, 11 वर्षं झाली, आता गावात येऊन आमच्याजवळ राहा. मित्रमंडळींचं मनोगत जाणण्यात अर्थच नव्हता. ते माझ्यापेक्षा जास्तच गोंधळलेले होते. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर प्राचार्यांच्या देवळातल्या घंटीसारखा खणखणीत आवाज माझ्या कानात सदैव घुमत होता. मुंबईला जा म्हणजे स्वतःची किंमत कळेल. तिथं काहीही न करता बेकार म्हणून जरी वेळ घालवला तरी कोल्हापूरच्या 10 पट शिकशील. मुंबईला जाण्याचा निश्चय केला, पण त्यामुळे प्रश्न सुटले नाहीत. बीए होऊनही मुंबईत जायचं तर राहायचं कुठं, जेवायचं कुठं, कुठल्या कॉलेजात किंवा इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायचा, प्रश्न संपणारे. पण एकदा निश्चय केल्यानंतर मागे हटण्याचा प्रश्न नव्हता. मागं जायला तर जागाही नव्हती. मुंबईत परिचयाचं कुणीच नव्हतं, नात्यातलं कुणी नव्हतं, मित्रही कुणीच नव्हते. साहित्यातून अनेकदा वाचलेली, वर्तमानपत्रातून ओळख झालेली, मित्रमंडळींकडून वर्णन केलेली अशी विशाल बहुरंगी बहुढंगी मुंबई, पण तिथं माझं कुणीच नव्हतं. 1 कोटी वस्तीच्या शहरात परिचयाचा, माझ्या ओळखीचा एकही चेहरा नव्हता. त्याआधीचा कोणताही उन्हाळा मला इतका तीव्र आणि भेदक वाटला नव्हता. रखरखतं ऊन, फुफाट्याचा निर्मनुष्य रस्ता, अनवानी पाय आणि दिशाहीन, ना सावली ना ढग. अज्ञात भविष्याची भीती मला छळत होती. गावात बसून वर्तमानपत्र चाळत होतो, काही माहिती मिळेल म्हणून सगळ्या जाहिराती वाचत होतो. मुंबईच्या टाटा समाज विज्ञान संस्था आणि श्रमविज्ञान संस्था यांच्याविषयी मी कधी तरी संजय खांडेकर सरांकडून ऐकलं होतं. त्यांची जाहिरात आल्यानंतर तुला सांगेन असं संजयनं म्हटलं. तरी तो केव्हाच विसरून गेला असणार, पण योगायोगानं एक दिवस श्रमविज्ञान संस्थेची जाहिरात दिसली. मी ताबडतोब अर्ज पाठवला, मुलाखत आणि लेखी परीक्षेसाठी निमंत्रण आलं. लगेच कोल्हापूरला जाणं भाग होतं. तिकीट, मुंबईत राहण्याची व्यवस्था इत्यादी संबंधी तयारी करणं आवश्यक होतं, पण कोल्हापूरचं हॉस्टेल परीक्षा संपल्यानंतर सोडावं लागणार होतं. माझं कोल्हापूर,
म्हणून सगळ्यांना मी अभिमानानं सांगायचो, त्या कोल्हापुरात मी किती परका होतो हे त्यावेळेस प्रकर्षानं जाणवलं. अर्थात राहायला जागा मिळणं कठीण नव्हतं, इतके सगळे प्राध्यापक मित्र कुणाकडेही व्यवस्था झाली असती. पंगू सर, घाडगे सर कुणीही नाही म्हटलं नसतं, पण या सर्वांकडे जाण्याचं टाळलं. परीक्षा उद्या सकाळी मुंबईत, तरी मी आज गावातच होतो. दुपार झाली आणि मी मुंबईला जाण्याचा निश्चय घरात जाहीर केला. 3 वाजता आवश्यक कपडे घेऊन गाव सोडला. 5:30 कोल्हापुरात सरळ अशोक भोयटेंच्या घरी गेलो. कधीही घरात न सापडणारा अशोक घरात होता, हा मला मोठा शुभशकून वाटला. अशोकला मी बाजूला घेतलं. उद्या सकाळी 9 वाजता मुंबईत माझी परीक्षा आहे, माझ्याकडे मुंबईला जायचं तिकीट नाही, तिथं गेल्यानंतर कुठे राहायचं माहीत नाही, लेखी परीक्षेनंतर निकाल लागण्यासाठी आणि त्यानंतर मुलाखतीसाठी काही दिवस राहावं लागेल, बाहेर हॉटेलात राहण्याइतके पैसे नाहीत. मुख्य म्हणजे ज्या शहराची खूप भीती वाटते त्या शहरात माझ्या ओळखीचं कुणीच नाही, मी रडकुंडीला येऊन एका दमात सांगितलं. माझ्या अंधाऱ्या भविष्याची भूतं माझ्यासमोर नाचत होती. अरे ज्ञानिया, हा अशोक आहे ना, काही काळजी करायचं कारण नाही, आणि तू सगळ्या जगाला शहाणपणा सांगत फिरतोस आणि स्वतः रडत बसतोस, होय चल निघूया. घरात न सांगता नेहमीप्रमाणे अशोक बाहेर पडला. दिसली ती रिक्षा उभी केली. भेंडी गल्लीतल्या एका अंधाऱ्या बोळीतील एक अंधाऱ्या घरासमोर उतरलो. रस्त्यावर दिवाही नव्हता. अंधारात जिनार चढताना असलेच भविष्य वाट्याला येणार नाही ना, असा विचार मनात चमकून गेला. जिना चढून गेलो तर तिथं 2 खोल्यांचे एक घर. एका चिंचोळ्या उंच तरतरीत नाकाच्या माणसानं आमचं स्वागत केलं. बापू, हा ज्ञानेश्वरमुळे. ज्ञानेश्वर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचं भूषण आहे. सगळ्या महाराष्ट्रभर वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या आहेत. विद्यापीठात पहिला आलाय आणि मुख्य म्हणजे ब्राह्मणेतर समाजातला पहिला शंकरशेठ स्कॉलर आहे, अशोक बोलत होता. आणि माझी स्तुती ऐकून मला एकदम ओशाळल्यासारखं झालं होतं. पण बापूच्या चेहऱ्यावर खूप आनंद दाटला होता. त्यांनी अगत्याने बसा बसा म्हटलं. अशोक बोलत होता, बापू ज्ञानेश्वरची उद्या सकाळी मुंबईत परीक्षा आहे, आज रात्री 8 आधी त्याला ST पकडावी लागेल, तिथं त्याची राहण्याची व्यवस्था नाही, तुम्ही अजितला एक चिठ्ठी द्या. बापू म्हणजे भाई बेलवलकरांनी थरथरत्या हातांनी पत्र लिहिलं. पत्र लिहिल्यानंतर आग्रहानं चहा पाजला. जितके बापू उंच तितक्याच आईसाहेब गिड्ड्या. त्या चवदार चहानं माझ्या मुंबईच्या प्रवासाची सुरुवात झाली. तिथून बापूचे आणि आईसाहेबांचे आशीर्वाद घेऊन निघालो. रिक्षाखाली वाट पाहत होती. रिक्षात बसून सरळ ST स्टँडला गाठले. डेपोत जाऊन अशोकने ओळखीचे ड्रायव्हर कंडक्टर शोधून काढले. मुंबईसाठी माझ्या सीटचं आरक्षण झालं. मधल्या 15 मिनिटात कॅन्टीनमध्ये जाऊन मिसळपाव खाल्ला. शेवेचे तुकडे माझ्या दाताखाली करकरत होते आणि अशोक मुंबईत उतरल्यानंतर वरळीपर्यंत कसे पोहोचायचे याच्या सूचना देत होता. मिसळपाव संपवलं आणि अशोकनं मला सरळ ST नेलं. समोर सरकारी नोकरीसाठी आरक्षित असलेल्या सीटवर बसून म्हणाला, ज्ञानेश्वर एक नवे 5 सीट तुझ्यासाठीच आहेत, आरामात बस. पाठीवर थापटल्यासारखं करून अशोक खाली जाऊन थांबला. ST खिडकीजवळ आला. ST इंजिन सुरू झाले. अशोक बोलला, ज्ञान्या जा बेधडक आणि मार टक्कर. आमचं आयुष्य इथंच कोल्हापुरात कारकुनीच्या डबक्यात सोडून जाणार. छा, तुम्ही तरी मोठं व्हा, जा फूड आणि जग जिंक. अशोकनं त्याच्या हातातल्या माझा हात दाबला. काय काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल, ऑल द बेस्ट. माझं गलबललेलं मन कसं तरी सावरून बसलो. खिशातली 100 रुपयाची नोट असल्याची हातानेच खात्री करून घेतली. कराडनंतर सीटवर सरळ आडवा झालो. जूनचा पहिला आठवडा होता तो. दिवस अगदी ढगाळ. गाडीनं चेंबूर ओलांडलं.
पाऊस दबादबा पडत होता. झाकलेल्या खिडकीवरून बाहेरच्या बाजूच्या थेंब गोळा व्हायचे, हळूहळू स्वतःची लकेर निर्माण करायचे आणि वाऱ्याच्या झोतात झरकन मागे पळून जायचे. त्यांची जागा लगेच नवे थेंब घेत. तो खेळ पाहताना अचानक लहानपणीच्या पावसाळ्यातले पागोळ्यातून पडणारे पाणी आठवले. पागोळ्यातून पडणाऱ्या पाण्यातून बुडबुडे तयार व्हायचे. पावसाच्या पाण्यावर स्वार होऊन ते बुडबुडे अंगणातून वेशीच्या बाजूला व्हायचे. गल्लीतून नजरेनंच आम्ही त्यांचा पाठलाग करतो. कळायच्या आधीच ते बुडबुडे तुटून जात, मग नव्या बुडबुड्याच्या मागे नजर. तेही तसेच वाहत राहणार. आपणही या थेंबासारखे किंवा बुडबुड्यासारखे नियती जिथे सरसवेल तिथे सरकायचं, उताराच्या दिशेनं व्हायचं. गाडीने कचकन ब्रेक दाबला. दादर टीटी माझी बॅग घेऊन उतरलो. पहिल्यांदाच छत्री नाही याची जाणीव झाली. बॅग सांभाळत आसऱ्यासाठी शेड खाली धावलो. सकाळचे 6:30 वाजले असावेत. मुंबई जागी होऊन इकडे तिकडे पळत होती. कुणी बससाठी पळत होतं, कुणी लोकलसाठी. हातगाड्या घेऊन काही लोक धावत होते. लहान पोरं चाय चाय करून किटली घेऊन चक्रा मारत होती. टॅक्सी चाहिये साहेब, टॅक्सी, म्हणून काळसर रापट चेहऱ्याचे ड्रायव्हर विचारणा करत होते. त्या महानगराच्या त्या दर्शनानं मी खिन्न झालो. एकाकीपणाची एक सूक्ष्म जाणीव मनाला अस्वस्थ करू लागली. प्लास्टरच्या छपरावरून ओळघरणारे पाणी फुटपाथवर पडत होते. ना बुडबुडा ना थेंब. एखादी काच उंचावरून पडावी आणि तिचे तुकडे दगडावर चारी बाजूने विखुरावेत, तसे पाण्यांचे दगडासारखे आपटणारे फुटणे आणि चहूबाजूला पसरणे. नंतर सोयीप्रमाणे गटारात, दगडाच्या फटीत, लोखंडी जाळीत मुरून जाणे. या शहरात नवीन येणाऱ्यांचं असंच तर होत नसेल. आकाश. एप्रिल म्हणजे जपानमध्ये साकुराचे दिवस. थंडीचे साम्राज्य संपून हळूहळू वातावरण उबी यायला लागते. एम्बसीच्या बाहेर काचेतून नजर टाकली तर टोकियोच्या आणि तेही मध्यवर्ती टोकियो भागात आपण आहोत यावर विश्वास बसू नये इतकी शांतता. त्यावर्षी साकुरा थोडा लवकरच फुलला होता. सगळ्या जपानभर घरात एखादं बाळ जन्माला यायचा आधी जसे औत्सुक्य आणि प्रतीक्षा असते, तशीच साकुरा कधी फुलणार यासंबंधी चर्चा उत्साहात सुरू होते. भारतात जसा मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळला स्पर्श करून नंतर 1-1.5 महिन्यात हळूहळू उत्तरेकडे पसरत जातो, तशीच साकुराची फुलं पहिल्यांदा दक्षिण जपानच्या नागासाकी वगैरे शहरात फुलायला सुरू होऊन हळूहळू उत्तरेकडे आपली कृपादृष्टी वळवतात. एप्रिल महिन्यात साकुरा या शब्दाइतका बाकी कुठल्याच शब्दाचा वापर जपानमध्ये होत नसेल. 21 एप्रिल 1988 मी ऑफिसात बसून नुकत्याच संपून गेलेल्या चेरी ब्लॉझम साकुरा बहर चा विचार करत होतो. काम नव्हतं असं नव्हे, त्याआधीचे 2 आठवडे अभूतपूर्व उत्साहाचे, आनंदाचे आणि तितकेच धावपळीचे गेले होते. 100-125 कलाकार, प्रसिद्ध नर्तक, गायक भारतातून आले होते. याच सुमारास बाहेर साकुरा उत्सव सुरू होता. एरवी नीरव शांतता पांघरून बसणारा एम्बसी समोरचा रस्ता म्हणजे जत्रा झाली होती. टोकियोतील भारतीय एम्बसी अतिशय नयनरम्य ठिकाण आहे. सम्राटाच्या प्रासादाबाहेर तटबंदी आहे. ही तटबंदी आपल्याकडच्या किल्ल्यासारखी उंचच उंच आणि जरब बसणारी नाही. जपानी बोन्साईमधल्या संयम इथल्या स्थापत्यात आहे. या तटबंदीभोवती आहे एक सुरेख खंदक. सुरेख एवढ्यासाठीच म्हणायचं की खंदकाच्या एका बाजूला भारतीय एम्बसी आहे. एम्बसी आणि खंदक यात एक छोटा रस्ता आणि बाग आहे. या बागेत शेकडो साकुराची झाडे आहेत.
रांगेनी फुललेली ही झाडं पाहावीत तर राजप्रसादावरती निसर्गाने चढवलेला पुष्पहार असावा असं वाटतं. खिडकीतून दिसणाऱ्या साकुराच्या झाडाकडे पाहत बसलो होतो. साकुराचा बहर आणि भारत महोत्सवाचा उद्घाटन सोहळा जवळजवळ एकाच वेगात संपला. जपानमध्ये वसंताची सुरुवात साकुरा बहरल्यानं होतं. भारतात गावी यावेळी आंब्यांना मोहर येत असणार, लाल चुटूक कोवळी पानं फुटत असणार. आंब्याची आठवण मला सरळ गावात नेत होती. माळ्यावरच्या शेतात मन सुरप्या आंब्यासारखं खेळत होतं. समोर साकुराची झाडं पुन्हा एकदा निष्पर्ण झाली होती. जीव वेडावून टाकणारी मैफल अचानक संपावी तसले. एकाएकी पण समोरच्या रस्त्याला आलं. जपानी कवी मानवी जीवनाचे क्षणभंकूर सांगण्यासाठी साकुराच्या फुलांची उपमा देतात. टेलिफोनच्या घंटीनं माझी तंद्री मोडली. रिसीव्हर उचलला. सर, नागोयाहून कोजी हॅशी नावाच्या गृहस्थ तुमच्याशी बोलू इच्छितोय. पीएचा आवाज. कोण आहेत हे गृहस्थ? माझा तर परिचय नाही. कसल्या संदर्भात बोलायचंय? नाखुशीने मी म्हणालो. सर, तो फक्त नाव सांगतोय, बाकी तुमच्याशीच बोलायचंय म्हणतोय. तुम्ही मीटिंगमध्ये आहात म्हणून सांगू का? माझा रोग पाहून पीए बोलला. नो, जोडून दे मला. मला त्याच्याशी बोलायचंय. मी सकाळपासून काहीतरी वेगळं घडावं असं मला वाटत होतं. मरगळ झटकून मी बसलो. फोनमध्ये ह्याशी नावाच्या कधीही न पाहिलेल्या न ऐकलेल्या व्यक्तीचा आवाज ऐकण्यासाठी कांटव करले. मोशी मोशी, जपानी भाषेत हॅलो. माझं नाव ह्याशी कोजी. मी नागोया शेजारच्या एका गावातून आलोय. आपल्याशी बोलायची संधी मिळते याचा खूप आनंद वाटतोय. हाजी मे माशते. भेटून आनंद वाटला. फक्त जपानी भाषेत बोलणाऱ्या या गृहस्थाच्या आवाजावरूनच बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात आल्या. हा गृहस्थ यासाठीच पुढचा असावा. इंग्रजीचं ज्ञान शून्य असावं, चांगल्या कुटुंबातला असावा वगैरे वगैरे. इतक्या आदराने आणि नम्रपणे बोलतोय म्हणजे काहीतरी काम असावं. पण कसलं काम? भारतात जाण्यासाठी व्हिसा? नेमका अंदाज जमीना. हाजी मे मास्ते, मी आपली काय मदत करू शकतो? जपानी भाषेतला जितका नम्रपणा जिभेवर आणता येईल तितका आणून मी विचारले. मला आपली भेट घ्यायची आहे. माझं वय आहे 79 वर्ष. मी खूप थकलोय, पण मला फक्त एक आपली भेट घेऊ द्या. केव्हा मरेन सांगता येत नाही. यापूर्वी एकदा भेट होणं आवश्यक आहे. मी केव्हा भेटू शकतो आपल्याला? नाही म्हणू नका, एका दमात म्हातारा बोलून गेला. त्याच्या आवाजातल्या अजिजीनं मी शर्मिंदा झालो. आता अधिक चौकशी करणं बरं नाही असं माझं मन मला सांगू लागलं. पण हा माणूस कशासाठी माझी भेट मागतोय याचा काहीच सुगावा लागू देत नाही. पण आपण कुठल्या कामाबाबत माझी भेट घेऊ इच्छित आहे एवढं सांगितलं तर बरं होईल. म्हणजे निदान मला तयारी तरी करता येईल. मी थोडासा चाचरत बोललो. आपल्याला कसलीही तयारी वगैरे करायची आवश्यकता नाही. पहिल्या भेटीत मी फक्त माझी कथा सांगेन. तुम्ही फक्त ऐकून घेतलं तरी माझ्यावर उपकार होतील. मला फक्त माझ्या जीवावरचं ओझं हलकं करायचं आहे. एम्बसीत तुम्हीच फक्त मदत कराल असं वाटतं. नाही म्हणू नका. मग मी केव्हा येऊ? तुम्ही सांगाल तेव्हा येईन. तुमच्या कामात अडचण करण्याची माझी इच्छा नाही. फक्त 20-एक मिनिटं तुमच्याशी बोलेन. म्हाताऱ्याच्या अधीर घोगरा आवाज आणखीनच कातर झाल्याचं जाणवत होतं. त्याच्या भावना अनावर होत होत्या. आता अधिक जाणण्यात तर्क नव्हता. सोमवारी 11 वाजता या, माझ्या नकळत मी बोलून गेलो. हो, आणखी एक, तुमची परवानगी असेल तर माझी बायको माझ्याबरोबर येईल. माझी दृष्टी थोडी अंधुक आहे आणि कानाला कमी ऐकू येतं. ती सोबतीला असेल तर थोडं बरं वाटतं. काही हरकत नाही. दोमो अरियागो, थँक्यू व्हेरी मच. म्हातारा पहिल्यांदाच इंग्रजीचा वापर करत होता.
फोन ठेवल्यानंतर सकाळच्या हलक्या पावसात साकुराच्या झाडावरून पडलेल्या पाकळ्या न्याहाळत बराच वेळ बसून राहिलो. म्हाताऱ्याचे शब्द कानात घुमत होते. मला फक्त माझ्या जीवावरचं ओझं हलकं करायचंय. त्या दिवशी कामात काही केल्या लक्षच लागत नाही. कसा तरी दिवस गुंडाळून घरी आलो. मधला आठवडा अगदी बेचैनीत गेला. म्हातारा काही पिच्छा सोडत नव्हता. ज्या माणसाला आयुष्यात कधीही पाहिलं नाही, ज्या माणसाविषयी मी इतका विचार का करतोय, म्हातारा नेमकं मला काय सांगेल आणि मलाच का? जपानमध्ये 3 वर्ष होऊन माझं 4थं वर्ष लागलं, आताच का? प्रश्नांचे मोहोळ माझ्या मनात उठत होते, बेचैनी वाढत होती. त्या 2-4 दिवसात धड मला जेवणही गेलं नाही, कुठल्या कामात लक्षही लागत नव्हतं. रविवारी दुपारी थोडा वेळ वामकुक्षी करायचे पण तीही केली नाही. गाडी घेतली आणि दिशाहीन भरकटत राहिलो. हारागुकुचे पथनाट्य, गिझाचा गजबजलेला बाजार, सम्राटाच्या बागेतली अदबीनं वेगवेगळ्या आकारात उभे असलेले मान्सू पाईन वृक्ष, यापैकी कुणीच मला आकृष्ट करू शकत नव्हतं. शिजुकूपर्यंत चक्कर मारून मधल्या रस्त्यानं अवोया माहून घरी परतलो. पुस्तकात मन रमवायचा प्रयत्न केला पण व्यर्थ. म्हाताऱ्यानं जुनू मला झपाटून टाकलं होतं. त्याचा कात्रा आवाज कानात निनादत होता. लहानपणी गावात दवंडी पिटून गेल्यानंतरही दवंडीवाल्याचा आवाज अस्पष्ट होत असणाऱ्या दुसऱ्या गल्लीतून आणि तिसऱ्या नंतर तिसऱ्या असा बराच वेळ ऐकू यायचा. म्हाताऱ्यानं अशीच काही जादू माझ्यावर केली होती. थांबून थांबून त्याचा आवाज ऐकू येत होता. जीवावरचं ओझं हलकं करायचे. सोमवारी सकाळी मी माझी कुठलीच अपॉइंटमेंट किंवा मीटिंग ठेवली नव्हती. त्या दिवशी मी क्लबमध्ये सुद्धा गेलो नाही. म्हातारा चुकून लवकर आला तर काय करायचं? मी खोलीत नाही म्हणून परत जायला नको. रिसेप्शनिस्ट, PA सगळ्यांना म्हातारा म्हातारी 11 वाजता येणार, त्यांच्या प्रवेशात कसलीही आडकाठी करू नका म्हणून बजावून ठेवलं. मी स्वतः फाईलच्या ढिगाऱ्याला हातही न लावता खिडकीकडे नजर टेकून बसलो. बाहेरच्या सूर्यप्रकाशात खंदकातले सोनेरी पाणी चमकत होते. खंदकाच्या दोन्ही बाजूने व्यवस्थित वाढलेल्या हिरवळ माळ्यानं किती मायेनं त्यांना वाढविलं हे सांगण्यासाठी मंद वाऱ्याबरोबर डुलत होती. एवढ्यात मुख्य दरवाजामधून हालचाल जाणवली. एक जपानी जोडपं एम्बसीत प्रवेश करत होतं. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर नेमकं कुणीकडे जावं त्यांना समजत नव्हतं. एम्बसीच्या इमारतीकडे थोड्याशा भांबावलेल्या नजरेने पाहत ते होते. त्यांना रिसेप्शनचा बोर्ड दिसला असावा. उसण्या अवसानानं ते रिसेप्शनच्या दिशेनं चालू लागले. मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर मी ओळखले की हेच ते जोडपं, मिस्टर ह्याशी. सुटाबुटासह संपूर्ण पाश्चात्य सरंजामात तर त्याची बायको पायातल्या खडावासह नखशिकांत जपानी पोशाखात. इंटरकॉमरवरती रिसेप्शनिस्टला या जोडप्याला आत पाठवण्याविषयी सूचना दिली. PA त्यांना आणायला रिसेप्शनपर्यंत गेला. एरवी भेटायला येणाऱ्या लोकांपेक्षा एकदम भिन्न असे हे जोडपे सगळ्यांच्या नजरा वेधून घेत होते. एम्बसीतील भारतीय आणि जपानी तेवढ्याच कौतुकाने आणि औत्सुक्याने त्यांच्याकडे पाहत होते आणि मी स्वतः हे लोक काय सांगणार बोलणार याविषयी आडाखे बांधत खुर्चीत चुळबुळ करत होतो. श्री आणि श्रीमती ह्यांशींनी माझ्या खोलीच्या दारात येऊन जपानी पद्धतीप्रमाणे ओजामा इता शिवास्ते, कामात व्यत्यय आणतोय बरं का, असं म्हणत माफी मागतच खोलीत प्रवेश केला. दो इता शिवास्ते दो झो, व्यत्यय कसला, या ना बसा. मी जोडपे थोडेसे अवघडून खुर्चीवर बसले. एम्बसीतल्या अधिकाऱ्यांना भेटीची त्यांची पहिलीच वेळ असावी. ते दोघेही कावरेबावरे होऊन कशी सुरुवात करावी याचा विचार करत होते. मी ह्यांशी बरोबरच वयाच्या ओझ्याने वाकलेले होते, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर घरंदाजपणाची छाया होती. चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं पसरलेलं असलं तरी सुखवस्तू घरातून आला असणार यात शंका नाही.
निरसळ सूट, किमती सिल्कचा टाय, डोक्यावर हॅट, डोळ्यावर चष्मा, एका हातात काठी, एकंदरीत व्यक्तिमत्व प्रभावशाली होतं. जपान्यांच्या तुलनेनं नाक थोडंसं धारदार, रंग काळसर आणि उंचही होता. त्या मानाने श्रीमती हॅन्शी पूर्णपणे जपानी होत्या. हिरव्या रंगाचा पारंपरिक किमोनी, तिच्या पाठीमागे बांधलेली ओबी गाठ, पायामध्ये जपानी पद्धतीने पांढरे मोजे आणि पायात झोरी, जपानी सॅन्डल, केस नीटनेटके बसवलेले आणि श्रीमती हॅन्शी

केलेल्या जोडप्याला आपण बोलतं करायला पाहिजे असं मी ठरवलं. एम्बसीत तुमचं स्वागत असो. आमच्या मागच्या आठवड्यात तुमच्याशी फोनवरून बोलल्यापासून कधी एकदा तुमची भेट होईल असं वाटत होतं. बरं झालं एकदाचा आजचा दिवस उजाडला. आम्हालाही खूप बरं वाटलं तुमची भेट घ्यायची संधी मिळाली म्हणून. म्हाताऱ्याचा खुललेला चेहरा आनंदाने भरून गेला होता. तुम्ही एवढ्या लवकर भेटीला वेळ द्याल असं वाटलं नव्हतं. तुम्ही सगळे फार कामात असता, वेळ काढल्याबद्दल कुठल्या शब्दात आभार व्यक्त करावेत हेच समजत नाही. औपचारिक बोलणं हा जपानी माणसाचा स्वभाव आहे. जगात कदाचित इतकी सुंदर औपचारिक अभिव्यक्ती दुसऱ्या भाषेत असण्याची आवश्यकता शक्यता फार कमी. मराठी भाषेत तर आभारी आहे म्हणायलासुद्धा संकोच वाटतो. त्याऐवजी थँक्यू म्हणणं सोपं आणि सरळ वाटतं. जपानीत मात्र तासनतास औपचारिक बोलत राहण्याची पद्धत आहे. त्यामुळे साध्या संभाषणातून सुद्धा मुद्द्यावर यायला जपानी माणूस 5-10 मिनिट लावणारच म्हणून श्री हेन्शीला मी मध्येच थांबतो.

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. मी आहे आर जे शुभांगी. आणि श्रोते हो, आजच्या विशेष मुलाखतीमध्ये एक असं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेत ज्या केवळ एक कुशल गृहिणीच नाही तर एक संवेदनशील गायिका सुद्धा आहेत, संगीत प्रेमी आहेत आणि कलाकारही आहेत. आणि त्यांच्या आवाजातली जादू आणि त्यांच्या कार्याचा प्रवास आपण आजच्या या विशेष मुलाखतीतून जाणूनच घेणार आहोत. तेव्हा आज आपल्यासोबत आहेत सौ सोनल वासेवाय, ज्या अमरावतीहून आलेल्या आहेत आणि त्या आज आपल्याशी गप्पा करणार आहेत. आणि या गप्पांमधून त्यांचा सांगीतिक प्रवास, त्यांचा इथपर्यंतचा सगळा प्रवास ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत. जाणून घेऊया त्यांच्या गप्पांमधून त्यांचा प्रवास. सोनलजी, तुमचं आजच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: सुरुवातीला मला सांगा ना, तुमचं बालपण कुठे आणि तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं, शैक्षणिक प्रवास, बालपणाचा प्रवास त्याबद्दल थोडक्यात सांगा ना.
1: माझं बालपण जळगावलाच होते मी जेव्हा लहान होते. आणि लहानपणी आपलं रेग्युलर शिक्षण 10वी 12वी, त्यानंतर BSc झालं. आणि हे शिक्षण करत असतानाच लहानपणापासून मला संगीताची आवड असल्यामुळे मी संगीताचं शिक्षणसुद्धा घेतलं, त्यात संगीत विशारद ही पदवी केली आणि त्यानंतर संगीताचा पुढचा प्रवास चालू झाला.
0: अच्छा, म्हणजे शिक्षण आणि संगीत हे दोन्ही तुमचं बरोबर चाललेलं होतं?
1: हो, दोघंही सोबतच चाललं, कारण की घरातच संगीताचं वातावरण असल्यामुळे दोघंही करणं मला थोडं सोपं गेलं.
0: अरे वा, क्या बात आहे. मग कलेची आवड कधीपासून निर्माण झाली आणि कशी निर्माण झाली?
1: जसं मी सांगितलं त्याप्रमाणे लहानपणापासूनच मला संगीताची आवडही होती आणि घरीच, म्हणजे माझ्या आजोळी, माझे मामा, आजोबा हे सर्वच जण संगीत क्षेत्रात होते, त्यामुळे घरीच संगीतमय वातावरण असायचं. प्रत्येक जणाच्या तोंडी गाणे गुणगुणणे वगैरे असं होत राहायचं आणि त्यामुळे संगीताची गोडी आपोआपच निर्माण झाली. त्यानंतर शाळेत विविध कार्यक्रमात भाग घेत गेले, गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेत गेले आणि हळूहळू हेच माझं आयुष्य बनत गेलं.
0: वा, खरंच छान. म्हणजे संगीताचा वारसा हा कुटुंबाकडूनच मिळालेला आणि त्याचं बाळकडून सुद्धा घरातच होतं, त्यामुळे संगीताबद्दल विशेष अशी आवड निर्माण झाली. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि मग तुम्ही शाळेत सुद्धा या स्पर्धांमध्ये वगैरे असं ऍक्टिव्ह असणारच ना?
1: हो हो, शाळांमध्ये प्रत्येक वेळी गाण्याच्या कार्यक्रमात असो किंवा दुसऱ्या कोणत्याही, मी आवर्जून भाग घ्यायचे.
0: मस्तच. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि मग केव्हा लक्षात आलं की आता आपण संगीताचं शिक्षण घेतलं पाहिजे, त्याची सुरुवात कशी झाली?
1: लहानपणी मामा क्लासेस वगैरे घ्यायचे घरीच. जळगावलाच मामांचे क्लास आहेत. मामांचं नाव श्री संजय बडगुजर सर, ते दोघं डोळ्यांनी अंध आहेत. तर मला त्यांच्यापासून अशी प्रेरणा मिळाली की एक अंध व्यक्ती जर इतकं सक्सेस होऊ शकतो म्युझिकमध्ये तर आपण का नाही करावं. म्हणून लहानपणीच मला असं वाटलं की आपणही हे यात पुढे जावं, शिक्षण घ्यावं. आणि अशा प्रकारे मी पण संगीत विशारद ही पदवी पूर्ण केली. आणि हे संगीताचं शिक्षण घेत असतानाच मला गिटार या वाद्याकडे विशेष ओढ वाटायला लागली आणि त्यामुळे त्यामध्ये सुद्धा मी त्याच्याकडे लक्ष दिलं आणि त्याचं देखील शिक्षण घेतलं.
0: अरे वा, खूप छान. म्हणजे गायनासोबत इन्स्ट्रुमेंटलला सुद्धा तुम्ही तितकंच महत्त्व दिलं आणि त्यातून गिटार वादनाची आवड निर्माण झाली. क्या बात आहे. मग तुम्ही आता गिटार वाजवता आणि त्याचे क्लासेस सुद्धा घेत असाल ना?
1: हो हो हो, मी गिटार वाजवते, गिटारचे क्लासेस घेते, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघेही.
0: बरं, गिटार हे वाद्य वेस्टर्न वाद्य आहे, क्लासिकल संगीत शिकणं आणि त्यानंतर गिटारकडे तुम्ही कशा वळलात?
1: खरं तर पारंपरिक भारतीय संगीतात गिटार हे फारसं सामान्य वाद्य नाहीये. हे एक पाश्चिमात्य, म्हणजेच वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट ज्याला आपण म्हणतो, वेस्टर्न वाद्य आहे.
0: बरोबर.
1: पण मला त्यातलं वेगळे पण खूप आवडलं.
0: बर.
1: त्याच्या प्रत्येक स्ट्रिंग मधून जो एक वेगळा संवेदनशील आवाज येतो तो माझ्या मनाला खूप भावला आणि तो संवेदनशील आवाज आपल्या आत्म्याला एक भिडणारा असतो, म्हणून मी हे वाद्य देखील निवडलं आणि आज त्याचे क्लासेस सुद्धा घेणे मी सुरू केलं.
0: वा. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आणि खरंच आजच्या युथमध्ये आपण बघतो की गिटार बद्दल खूप क्रेज असते, म्हणजे जनरली ते इतर वाद्य वाजवण्यापेक्षा गिटारला जास्त महत्व, ते रॉकिंग असतं जरा वाटतं त्यांना, त्यामुळे ते त्याकडे आपोआपच निश्चित ओढले जातं आणि ती क्रेज निर्माण होत असते.
1: हो
0: बरं, मग आता मला सांगा ना सोनलजी, की घर आणि संगीत या दोघांमध्ये तुम्ही कसं म्हणजे मॅनेज करत असता, कसं संतुलन साधता?
1: ॲक्च्युली कसं आहे, घराला सुद्धा मी तितकंच महत्व देते जितकं संगीताला देते. माझे दैनंदिन कामं आटोपल्यावर आणि माझा मुलगा शाळेत गेल्यावर, लहान मुलाचे सर्व कामं झाल्यावर मी संगीताला रियाजाला वेळ देते. आणि वेळेचं जर योग्य नियोजन केलं तर दोन्ही गोष्टी शक्य आहेत. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे माझ्या कुटुंबाचा पाठिंबा, हे सुद्धा माझ्यासाठी एक मोठं बळ आहे असं मी म्हणेल. कारण की असं म्हणतात ना की एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो.
0: हो ना.
1: हो, पण मला असं सुद्धा वाटतं की एका स्त्री मागे देखील जर तिचं कुटुंब, तिचा नवरा जर खंबीरपणे उभा असेल किंवा तिला प्रोत्साहन देत असेल, तर ती गृहिणी सुद्धा एक आई असून, गृहिणी असून आपल्या जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडू शकते, आपली कला जोपासू शकते आणि आपले स्वप्न देखील पूर्ण करू शकते.
0: क्या बात आहे, मस्तच. आणि खरं सांगू, एक जेव्हा एखादी स्त्री सक्सेसफुल असते तेव्हा तिला घरच्यांकडनं जे मोटिवेशन मिळत असतं, ते मोटिवेशनच खरं तर एखाद्या स्त्रीला पुढे जाण्यासाठी खूप हेल्पफुल ठरत असतं. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तर आता मला तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगा ना.
1: मी अमरावतीला आहे लग्न झाल्यापासून, आणि अमरावतीला आमची पूर्ण फॅमिली आहे, सासू सासरे, माझे मिस्टर, मी. माझे मिस्टर बिझनेसमॅन आहेत, त्यांचा ब्रिक प्रोडक्शनचा एक बिझनेस आहे आणि त्यातही ते सक्सेसफुल आहेत.
0: वा, सुंदरच. म्हणजे वेल एज्युकेटेड फॅमिली आहे, स्टेबल आहे सगळं.
1: आणि मला दोन मुलं आहेत, मुलगा 6 वर्षांचा, एक मुलगा 1.5 वर्षांचा आहे. आणि मी ज्याप्रमाणे घरी क्लासेस घेते, म्युझिकल माझ्या घरचंही जसं वातावरण आहे, त्याचप्रमाणे माझ्या मुलांवरही तेच बाळकडू तयार झालेलं आहे. आणि माझ्या मुलांमध्येही संगीताची गोडी, जसं आपण म्हणतो जेनेटिकली, माझ्या मुलाला सुद्धा थोडं म्हणजे आपोआपच ते नॉलेज आलेलं आहे.
0: ते म्हणतात ना, मुळातच असतं आणि अनुवंशिकतेप्रमाणे ते संस्कार. आणि बघा ना श्रोते हो, आपण जे करत असतो, आपण जसे वागत असतो, ते मुलं आपलं अनुकरण करत असतात आणि कळत नकळत मुलांवर सुद्धा आपले संस्कार घडत असतात. तर अशाच पद्धतीने सोनलजींचा एक छोटासा मुलगा आहे, किती वर्षाचा असेल हा?
1: तो मॅम 6 वर्षांचा आहे.
0: 6 वर्षांचा आहे आणि तो सुद्धा खूप छान अशी युकेलेले वाजवतो. हॅलो.
2: हॅलो.
0: मला तुझं पूर्ण नाव सांग ना.
2: वेद अनुपासेवाय.
0: क्या बात आहे, तुला युकेलेले वाजवता येतं?
2: हो.
0: अरे वा, किती छान वाजवतोस रे. मला वाजवून दाखवतो.
2: काय वाजवून दाखव?
0: तुला कुठलं गाणं येतं याच्यावर वाजवता?
2: मला चान बालिया वाजवता येतं.
0: बापरे, चान बालिया, बॉलिवूड सॉन्ग. क्या बात आहे, स्टार्ट.

0: अरे असं मला तर असं वाटतं आता मीच तुझ्या मागे लागायला हवं, कारण मला सुद्धा तुझ्याकडनं युकेलेले शिकायला नक्कीच आवडेल. बरं का वेद, मला सांग ना तू कितवीत जातोस?
1: आता मी दुसरीत जाणार आहे.
0: सेकंडला जाणार आहेस? वा, आणि मग तू एवढ्या लवकर हे वाजवायला शिकला, गिटार सारखं वाद्य, तुला कोणी शिकवलं?
1: हे माझ्या मम्मीने नाही तर माझ्या मामाने शिकवलंय.
0: क्या बात आहे, मामाने आणि मम्मीने दोघांनी मिळून तुला शिकवलं?
1: म्हणजे माझ्या मामाने मम्मीला शिकवलं, मम्मीने मला शिकवलं.
0: क्या बात आहे, आणि मग तू प्रॅक्टिस केव्हा करतो?
1: मी प्रॅक्टिस रोज करतो घरी.
0: अरे वा, आणि मग अभ्यास केव्हा करतो रे?
1: अभ्यास जेव्हा शाळा सुरू होती तेव्हा. आता होमवर्क नाही येत.
0: आता सुट्ट्या आहेत म्हणून सुट्ट्यांमध्ये तू हे शिकलायस मामाच्या गावाला येऊन. अजून कुठलं गाणं वाजवत आहे तरी तुला?
1: डीडीएलजी.
0: ओ, डीडीएलजीचं सॉन्ग? कुठलं सॉन्ग? तुझे देखा तो ये, ते वाजवून दाखव चल.

0: क्या बात आहे श्रोते हो, तुम्ही ऐकलंच असेल की हा एक 6 वर्षाचा वेद वासेवा आहे जो अमरावतीहून आलेला आहे आणि त्याने यू केलेले अगदी म्हणजे अगदी लहान वयात त्याने वाजवायला सुरुवात केली आणि अतिशय सुपिरियर पद्धतीने तो खूप छान गाणं वाजवतो. आणि खरंच संगीत अशी जादू आहे, खरंच ती आपल्या जीवनात रंग भरते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावत असते, हो ना. तर वेद तू खूप छान वाजवतोयस आणि तू खूप पुढे जाशील, तुला आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप खूप शुभेच्छा. तेव्हा सोनलजी, खरंच तुमचे जे गायनाचे संस्कार आहेत ते तुमचा मुलगा वेद याच्यावर सुद्धा झालेले आहेत आणि तुम्ही त्याला घडवत असता आणि हेच प्रूफ आहे की एक सुगृहिणी असून सुद्धा आपले संस्कार आपल्या मुलांना देणं, त्यांना घडवणं आणि आपण जे शिकलो त्याची अजून लोकांना ज्ञान देणं हे एक खरंच महत्त्वाचं कार्य सोनलजी करतायत आणि त्या क्लासेससुद्धा घेतायत. केवळ आपलं ज्ञान आपल्यापुरतं न ठेवता इतरांसोबत ते शेअर करणं, इतरांना त्यात पारंगत करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं आणि असं प्रेरणादायी काम आहे श्रोते हो. तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आहे आरजे शुभांगी आणि अशीच आपण गप्पा करणार आहो आणि संगीताची ही सफर अशीच चालू राहणार आहे. ट्यून इन एनिवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. तेव्हा सोनलजी, पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायला नक्कीच आवडेल, तुमचा गायकीचा प्रेरणास्त्रोत कोण आहे?
1: गायकीचा प्रेरणास्त्रोत म्हणायचं झालं तर माझे मामा हेच माझे गुरुजी आहेत, कारण त्यांनी लहानपणापासूनच मला संगीताचे धडे दिले. विविध कार्यक्रम जेव्हा अरेंज व्हायचे तेव्हा तिथं स्पर्धांमध्ये भाग घेण्याची मामांनीच प्रेरणा दिली, त्यांनीच शिकवलं, त्यांनीच प्रॅक्टिस घेतली. आणि त्याचबरोबर माझे आई वडील हे सुद्धा तितकेच प्रेरणादायी आहेत, कारण त्यांनी सुद्धा सपोर्ट केला म्हणून मी आज इथवर पोहोचू शकले. त्यानंतर लता मंगेशकर, श्रेया घोषाल या गायिका यांचं गायन देखील मला नेहमीच प्रेरित करतं.
0: अरे वा, आता आपण वेदचं युकेलेले वादन तर ऐकलंच आहे, आता तुमच्या आवाजाची झलक सुद्धा आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.
1: हो हो, नक्कीच नक्कीच. मेरे

0: वा सुपर्ब. आशिकी 2 च्या त्या विंटेज मध्ये आपण गेलेलो. खरंच खूप छान अप्रतिम गायन आहे तुमचं.
1: धन्यवाद.
0: सोनलजी, तुम्हाला असं वाटतं का की महिलांनी सुद्धा आपल्या आवडीला वेळ दिला पाहिजे, वेळ काढला पाहिजे स्वतःसाठी, आपल्या बिझी स्केड्यूल मधून सुद्धा काही तास, काही मिनिट, काही वेळ, काही सेकंद आपल्यासाठी काढले पाहिजेत असं वाटतं का तुम्हाला? त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: हो, नक्कीच. कारण महिलांनी आपली ओळख फक्त एक गृहिणी आणि एक आई म्हणून मर्यादित न ठेवता आपल्या छंदांना वेळ दिला पाहिजे, कला कौशल्यांना वेळ द्यायला पाहिजे, ते जोपासायला हवे. त्यामुळे काय होतं ना की आपला आत्मविश्वास देखील वाढतो आणि आपलं कुटुंब सुद्धा आनंदी राहतं. आपण स्वतःसाठी जगल्याचा एक विलक्षण आनंद देखील आपल्याला मिळत असतो.
0: खरंय. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तेव्हा घरच्यांचं पाठबळ, घरच्यांचा सपोर्ट आणि आपल्यात काहीतरी करण्याची इच्छाशक्ती, यामुळे सोनलजी त्यांच्या क्षेत्रात अतिशय पारंगत झालेल्या आहेत. त्या स्वतःच्या विरंगुळ्यासोबतच इतरांनाही शिक्षण देत असतात आणि स्वतःची कला जपत असतात. सोनलजी, तुम्ही सिंगिंग करता, म्युझिकशी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट वाजवता आणि त्यासोबत तुम्हाला मी ऐकलंय की तुमच्या आर्ट कलासुद्धा आहे, म्हणजे तुम्ही ड्रॉइंग, पेंटिंग, क्राफ्ट यालासुद्धा वेळ देत असतात, तर तुम्ही काय काय केलं त्या क्षेत्रात, त्याबद्दल सांगा ना थोडं.
1: मी ड्रॉइंग, पेंटिंग यामध्ये खास असं काही शिक्षण घेतलेलं नाहीये, औपचारिक शिक्षण यामध्ये घेतलेलं नाहीये, पण एक आवड म्हणून मी घरामध्ये पेंटिंग वगैरे असं करत असते, मुलांना देखील ते शिकवत असते ज्याप्रमाणे मला येतं त्याप्रमाणे, आणि हळूहळू जसं माझ्या आवडीनुसारच मी ही कला फक्त जोपासत असते. आणि क्राफ्ट वगैरे, घरी विविध वस्तू बनवणे शोभेच्या, ही सुद्धा मला खूप आवड आहे.
0: वा, म्हणजे आपली कला जोपासताना गृह सजावटीकडे सुद्धा तुमचं तितकंच लक्ष असतं आणि त्यानिमित्ताने तुम्ही आपली गृह सजावट आपल्या आवडीनुसार करत असता. वा, तर असं बहुगुणी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत गप्पा करताय सोनलजी वासेवाय, ज्या अमरावतीहून आलेल्या आहेत. आणि आपण जे म्हणतो की व्हर्सटाईल पर्सनॅलिटी आपण त्यांना म्हणू शकतो, की विविध कला गुण त्यांच्यामध्ये आहेतच आणि सर्व गुण संपन्न गृहिणी असं म्हणायला आपल्याला हरकत नाही आहे श्रोते हो. तर प्रत्येकाने आपल्या कलेला, आपल्या छंदाला वेळ दिलाच पाहिजे. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. तेव्हा सोनलजी, मला सांगा ना, जाता जाता आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
1: सर्वांना मी हेच सांगू इच्छिते, खास करून महिलांना, की तुमचं स्वप्न फक्त जपू नका, त्यासाठी तुम्ही उभं राहा, वेळ काढा. थोडा तरी दिवसातून वेळ आपण आपल्या छंदांना दिला पाहिजे, कारण की आयुष्य फार सुंदर आहे, ते स्वतःसाठी सुद्धा आपण जगलं पाहिजे. आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक कलावंत असतो, एक स्वप्न पाहणारी व्यक्ती असते. घर सांभाळणं तितकंच महत्त्वाचं आहे, पण स्वतःसाठी वेळ देणं हेही तितकंच गरजेचं आहे. तुमच्या आवडी, तुमच्या निवडी, तुमचे छंद, तुमच्या कला जोपासा, त्या पूर्ण करा. तुम्ही दिवसातून 30 मिनिटं जरी दिली तरी ते तुम्हाला नवसंजीवनी देतात. म्हणून संगीत ऐका, गा आणि मनातला ताण विसरा.
0: क्या बात आहे, खूप छान सोनलजी, खूप छान अशा गप्पा तुम्ही आज या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि यातून एकच आपण म्हणू शकतो की माहिती नाही आयुष्य आपल्याला कुठे कुठपर्यंत नेऊन पोहोचवणार आहे, पण जिथे नेऊन पोहोचवेल तिथे नक्कीच काहीतरी चांगलंच असेल या भावनेने जर आपण जगलो तर नक्कीच आपलं आयुष्य हे सार्थकी लागत असतं. मला फक्त शांतपणे आनंदात जगायचं आहे, कुठल्याही अपेक्षांचं ओझं न ठेवता मी माझी कला जोपासणार, त्याला फुलवणार आणि सगळ्यांच्या आयुष्यात रंग भरणार. हीच प्रेरणा आपण आज सोनलजींच्या मुलाखतीतून नक्कीच घेऊया आणि सर्व श्रोत्यांपर्यंत हा एक चांगला संदेश या मुलाखतीतून देऊया. तेव्हा सोनलजी, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालात आणि रेडिओ मनभावांशी गप्पा केल्या, त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार.
1: खूप खूप धन्यवाद.
0: आणि रेडिओ मनभावांच्या टीमकडनं मी तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि वेद, तुला सुद्धा तुझ्या फ्युचरसाठी, तू मस्त रॉक स्टार हो, अशी मी रेडिओ मनभावांच्या टीमकडनं शुभेच्छा देते. धन्यवाद.
2: थँक्यू सो मच मॅम.
0: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.